ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

श्रोते हो निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला. श्रोते हो ऐकूया राजा बढे यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर आणि स्नेहल भाटकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे व्ही. जी. अंबईकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमती टिकेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्टमध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890095533. श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: पुढे
1: गाज रिसॉर्ट मध्ये या निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com, फोन 9890095533.
2: ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: वदनी कवळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
2: ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संजीवनी मराठे यांची गीतरचना। संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्टमध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890095533.
1: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे रेखा डावजेकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 जुलै. वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असं सांगून ठेवलं आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणं शक्य नसल्याने भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितलं की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं. वेद भगवंताचं वर्णन करतात, नाम देखील भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसं नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसं नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसं नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतलं म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावं, किंबहुना आपण नाम घेतलं तर वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्याच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावं. आपण नेमकं तेवढंच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताला लबाडी खपत नाही. आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर तो पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। एक वाईकर भटजी स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटाला आला आणि त्याने स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याला परमसंतोष झाला। त्याने मनाशी ठरवलं की काही दिवस अक्कलकोटात राहून स्वामींचा नित्य सहवास प्रत्यक्ष अनुभवायचा, रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचं। एके दिवशी दुपारी तो वाईकर भटजी स्वामींच्या दर्शनाला आला आणि स्वामींच्या चरणांशी बसला। स्वामींनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि म्हटले, तुला काही विचारायचं आहे का? तुझ्या मनात जे काही आहे ते खुशाल विचार। वाईकर भटजीला आश्चर्याचा धक्काच बसला। स्वामींनी आपल्या मनातली खळबळ कशी काय ओळखली हे त्याचं त्यालाच कळेना। वाईकर भटजीने हात जोडले आणि स्वामींना तो सांगू लागला, वाईला एक ब्राह्मण मजकडे अनुष्ठानासाठी आला होता। समाप्ती झाल्यानंतर त्याने 21 ब्राह्मणांना भोजन घालायचं ठरवलं। आपण श्री दत्तात्रेयाचे परमभक्त आहोत असं सांगितलं, परंतु त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते। तो म्हणाला, माझी हुंडी 1-2 दिवसात वटेल, मला थोडे पैसे द्या। मी त्याला पैसे दिले, त्याने ब्राह्मण भोजन घातलं आणि त्याच रात्री तो गायब झाला, माझे पैसे बुडाले। स्वामी, त्याने श्री दत्तात्रेयाचं म्हणजे आपलंच नाव घेतलं ना, मग मला माझे पैसे परत मिळायला नकोत का? स्वामींनी त्या वाईकर भटजीकडे पाहिलं आणि सांगितलं, तो पळून गेलेला ब्राह्मण गर्दीत दर्शनाला उभा आहे। वाईकर भटजी त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याचा हात त्याने धरला, त्याला अद्वा तद्वा बोलू लागला। हे सारं स्वामींच्या समोर चाललं होतं। ब्राह्मणाने आपली चूक स्वामींसमोर कबूल केली, भटजीचे पैसे परत केले। वाईकर भटजीला आनंद झाला। तो महाराजांना म्हणाला, स्वामी, आपल्या कृपेने माझे पैसे परत मिळाले, मी आता काय करायचं ह्याची आज्ञा द्यावी। स्वामींच्या लक्षात आलं की हा काही शुद्ध भक्तीने आपल्यापाशी आला नाही, केवळ त्याने श्री दत्तात्रेयांचं नाव घेतलं म्हणून स्वामींनी तो चमत्कार केला होता, जणू ऋणातून मुक्तता केली। ते म्हणाले, आल्या वाटेने निघून जा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, परमेश्वराकडे आपलं एखादं काम व्हावं म्हणून साकडं घालू नये, कारण परमेश्वराला ते ठाऊकच असतं। आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी, त्याचं नित्य दर्शन घ्यावं। परमेश्वर ते काम स्वतःहून करतो ह्यावर अढळ श्रद्धा ठेवावी, कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये, त्याचा परिणाम चांगला होत नाही। परमेश्वर तुमचं काम करतो, परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता। एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता, हे तुमच्या लक्षात यायला नको का?

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक यांचं व्याख्यान.
1: आता कर्म हा शब्द म्हणजे काहीतरी करणे, क्रू धातू आहे. क्रियामध्ये क्रू धातू आहे. कृती करणे क्रू धातू आहे. क्रिया, कृती, कर्म, कर्तव्य, काय फरक? त्याच्यात हा फरक दाखवला आहे. ज्यावेळी लोक तयार होतात त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या संबंधात काहीतरी कृती करणं म्हणजे कर्म. मी एकटा असेल, मी कुठेतरी गेलोय, अरण्यात पडलोय, दुसरा कोणी माणूस नाही, भूक लागली म्हणून नदीचं पाणी पिलो, काही कर्म झालं नाही. कृती झाली फक्त, किंवा क्रिया झाली, वेगळं काही झालं नाही. पण त्या पाण्यामध्ये मुंगी पडलेली मी बघितली आणि काही कारण नसताना किनाऱ्याचा एक दगड काढून तिच्या डोंबलात घातला आणि बुडवून मारली तिला. त्या क्षणी कर्म झालं, वाईट कर्म झालं. काही कारण नव्हतं, मारलीस तिला. त्याच्याऐवजी मी झाडाचं पान घेतलं किनाऱ्यावरून, त्यात घातलं, त्या मुंगीला अलगद बाहेर काढलं, काठावर ठेवलं, तिचा जीव वाचवला, कर्म झालं. ते कर्म फळ देतं. क्रिया फळ देतं नाही असं नाही, क्रियासुद्धा फळ देते, पण कर्म हे कालांतराने फळ देतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्या या कर्मावरून पुनर्जन्म सिद्धांत तयार झाला की या जन्मात जी कर्म तुम्ही करता ती जर फळाला आली नाहीत तर त्यासाठी ती भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला

तरी ते ब्रह्म नव्हे का? कारण ब्रह्म म्हणजे दिसणं अशीच व्याख्या केली, जे दिसतं ते ब्रह्म, ते चुकलं. मग दिसत नाही पण अस्तित्वात आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की रूप आणि अन्न मिळून ब्रह्म तयार होतं. आता अन्न म्हणताना, अन्न म्हणजे काय? आपण खातो ते अन्न, हे सगळ्यांना माहिती आहे. त्या अन्नामध्ये काय असतं? पंचमहाभूत असतात, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी, ही पाचही तिथे असतात. त्यालाच अन्न असं म्हटलं जातं. अन्न या शब्दामध्ये अन आणि न असे दोन एक अक्षर एकत्र केले आहेत. घेऊन जाणारं काहीतरी, नेण्याची हलण्याची शक्ती जे देतं त्याला अन्न असं नाव दिलं आहे. नेण्याची हलण्याची शक्ती जे देतं ते अन्न. आता ही व्याख्या पुन्हा किती अचूक आहे बघा. आपण जर काही खाल्लं नाही तर हालचाल करायची शक्ती आपल्या अंगात उरत नाही, म्हणून ते अन्न महत्वाचं आहे. आणि हे अन्न हे ब्रह्मच आहे. आणि जे जे अन्न खाल्लं जातं हे ब्रह्मच आहे. म्हणून अन्न म्हणजेच ब्रह्म असं विधान आपल्या सगळ्या संतांनी केलेलं आहे. अन्न हे ब्रह्मच आहे, म्हणून अन्नाची नासाडी करू नका असं तैत्तिरीय उपनिषदाने सांगितलंय. अन्नम न निंद्यात असं त्याचं म्हणणं आहे. तैत्तिरीय उपनिषदावर मग येईन, पण आता ओघाने आलं म्हणून ते विधान तुम्हाला सांगून टाकलं. आता याच्या पुढे या ब्रह्माचं वर्णन करताना किंवा आत्म्याचं वर्णन करताना हा उपनिषदकार मुंडक आता कोण ऋषी हे कळायला मार्ग नाही, त्यांनी स्वतःचं नाव लिहिलेलं नाही. हे लोक ज्ञानामध्ये इतके पराकोटीला जातात, जणू ब्रह्माला जाऊन मिळतात, त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचं काहीच महत्व वाटत नाही. विश्वाचा पसारा ज्याला कळला त्याला स्वतःचं महत्व काय वाटणार, म्हणून तो स्वतःचं नाव सुद्धा लिहित नाही. म्हणून या मुंडक उपनिषदाने किंवा या सगळ्या उपनिषदांनी कुठेही स्वतःचं नावाचा उल्लेख केलेला नाही. हे आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य, स्वतःचं महत्व कुठेही प्रतिपादन करायचं त्यांना वाटतच नाही. आता हे जे ब्रह्म आहे किंवा हा जो आत्मा आहे हा कसा आहे? त्यांनी सर्वज्ञ आणि सर्वविद असं म्हटलेलं आहे. तो सर्वज्ञ आहे आणि सर्वविद आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्ञ म्हणजे जाणणे, सगळं काही जाणणारा तो आहे म्हणून सर्वज्ञ. सर्वविद म्हणजे काय? विद म्हणजे असणे आणि विद म्हणजे मिळवणे. दोन्ही शब्द आहेत, दोन्ही अर्थ आहेत एकाच धातूला. विद म्हणजे सगळीकडे असणे, हा खरोखरच तो आत्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे म्हणून तो सर्वविद आहे. आणि सगळीकडे आहे म्हणून तो सगळं काही मिळवतो, काही मिळवणं अशक्य नाही. म्हणजे ते सगळं मिळवतं, प्रत्येक गोष्ट मिळवतो. म्हणून हे दोन शब्द त्याने वापरलेत, सर्वविद आणि सर्वज्ञ. का म्हटलं सर्वविद आणि का होतो सर्वज्ञ? सर्वविद आहे म्हणूनच तो सर्वज्ञ आहे. प्रत्येक ठिकाणी तो अस्तित्वात आहे. तुम्ही अगदी रात्रीच्या अंधारात कोणी काही बघत नाही याची खात्री करून एखादं कृत्य करता, पण ते त्याला कळतं का? तुमच्याच अंगात तो आहे, तुम्ही काय केलं बरोबर कळलं, आणि त्याचं नोंदही तो घेतो लगेच आणि त्याचं फळ भोगायला लावतो. मग त्याच्यापासून सुटका नाही. म्हणून हे किती अचूक विधान केले बघा, सर्वज्ञ आणि सर्वविद, सगळीकडे तो आहे. आता हे सांगितल्यानंतर त्यांनी बाकीच्या इतरांची वर्णनं करायला सुरुवात केली आहेत. त्यात तो ब्रह्माग्नीचं वर्णन करतोय. म्हणजे अग्नीच सगळीकडे भरून राहिलाय. अग्निशब्द, अग्नी म्हणजे आग आपण म्हणतो, त्यात अग्नीमध्ये दोन पुन्हा धातू आहेत. अग म्हणजे वर्तुळाकार आणि नी म्हणजे नेणारा, वर्तुळाकार गती असलेला. वर तोच जातो पुन्हा खाली तोच येतो, असं राडगाडगं सतत चालू असतं, अशी ती शक्ती म्हणजे अग्नी. हा अग्नी कसा आहे त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की त्याला सात जिव्हा आहेत त्या अग्नीला, म्हणजे ब्रह्माग्नीला, ब्रह्मरूपी अग्नीला सात जिव्हा आहेत. कुठल्या सात? त्यांनी लगेच एक मालिका सांगितली, काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी आणि विश्वरुची, सात बरोबर सांगितल्या. या सात जिव्हा अग्नीच्या म्हटल्यावर आमचे सगळे पंडित आणि सगळे या दृष्टीने विचार करणारे शास्त्रज्ञ एकच म्हणत असत की अग्नीमध्ये सात जिव्हा कुठे आहेत, आणि मग गडबडायचं. पंडितही गडबडायचे की होमकुंडात पेटलेला अग्नी असतो त्याच्या सात ज्वाळा दिसतात का? नाही, एखाद वेळी एकच असते, एखादी 10 असतील, 100 असतील, मग हे सातच का सांगितलं? म्हणून याच्या मागे मी लागलो की काय याचं मर्म शोधलं पाहिजे. मला एक वैशिष्ट्य माझं, मी ध्यानामध्ये जातून मला अर्थ उलगडतात, कारण या उपनिषदांनी ध्यान करायला सांगितलेलं आहे. ब्रह्मविद्या आहे ती, म्हणून ध्यानाशिवाय काही मिळणार नाही. चित्तानेच ते ब्रह्म जाणता येतं असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे. ध्यान करून चित्तापर्यंत जायचं, चित्त स्थिर करायचं, म्हणजे त्याच्यात आत्म्याचं प्रतिबिंब आपोआप उमटतं आणि सगळे अर्थ उलगडतात. तसा अर्थ मला उलगडला. या सात जिव्हा या होमकुंडातल्या अग्नीच्या नाहीत, ब्रह्माग्नीच्या आहेत. आणि त्या कुठल्या? काली. पहिली त्यांनी सांगितली काली. काली म्हणजे कालाची शक्ती,

0: मग आपण जी काही सगळी कामं करतो याच्या मागे काळाची शक्ती निश्चित आहे. ठराविक मनुष्य झाला वयाचा की मृत्यू येतो. माणूसच नाही, कुठल्याही पदार्थाला ठराविक काळ गेला की मृत्यू येतो. का? ती शक्ती संपते की ती शक्ती तो मृत्यू घडवते, म्हणून काली. आता कराली शब्द वापरला, कराल म्हणजे भयंकर असा एक अर्थ येतो. का तो अर्थ निर्माण झाला त्याच्या मागे खोल गेल्यावर कळतं बरोबर. कराल, कराली, मूळचा शब्द कराली. कराली हा इकारांत असल्यामुळे तो स्त्रीलिंगी शब्द वाटतो, म्हणून त्याचं पुल्लिंगी, भयंकर म्हणजे पुरुष साधारण भयंकर असतात, म्हणून त्याचं पुल्लिंग केलं कराल. कराल हा मूळचा शब्द नाही, कराली शब्द आहे. त्याची फोड केली की कर आणि आली. आली म्हणजे रांग, कर म्हणजे हात, हातांची रांग असलेली शक्ती, म्हणजे अनेक कामं एकाच वेळी करणारी शक्ती. आपण एकाचाने एक काम एकदाच करतो, असे दोन हात आहेत मग दोन कामं एका वेळी करता येतात. दहा हात असले की दहा कामं एका वेळी, तसं अनेक हात असलेली अनेक कामं एका वेळी करणारी जी शक्ती ती कराली म्हणजे आजची वीज, विद्युत. बघा, इथे दिवे लावते, पंखे चालवते, ए सी लावते, सगळं करते, एकाच वेळी सगळं करत असते, म्हणून कराली म्हणजे विद्युत. तुम्हाला वाटेल डॉक्टर वर्तक फारच तर्कट करतात, त्यावेळी वीज माहीत होती का? माहीत होती, हे त्याचं ठाम उत्तर आहे. कराली म्हणजे विद्युत ही माहीत होती. अगस्ती ऋषींनी एक संहिता लिहिली आहे, त्याच्यामध्ये मॉडिफाईड डॅनियल सेल कशी करायची हे दिलं आहे, आणि त्याप्रमाणे मी स्वतः माझ्या एका विद्यार्थ्याला सांगून केलं आणि सेल बनवली, त्यातून एक व्होल्टचा करंट मिळायला लागला. त्या अगस्तीने हेही पुढे सांगितलंय की या पद्धतीने जर 100 कुंभ केले तर त्याच्यापासून असं असं घडतं. काय घडतं? अनेन जलभंगोस्ती प्राणो दानोषु वायुषु. मग याच्यामुळे जलभंग होतो, मग पाण्याचं विभाजन होतं. कशात? प्राण आणि उदान वायूमध्ये. आज इलेक्ट्रोफोरेसिस माहिती आहे ना पाण्याचं. पाण्यातून ते विद्युत करंट सोडला तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार होतो. प्राणो दानेशु, प्राण आणि उदान याच्यामध्ये पाण्याचं विभाजन होतं. मी केमिस्ट्री माहीत होती, इलेक्ट्रिसिटी माहीत होती, म्हणून ते नाव दिलं त्यांनी कराली, अचूक नाव दिलंय. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय, या साधनामुळे तांब्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मोलामा चढवता येतो. इलेक्ट्रोप्लेटिंगचं वर्णन आहे. त्याच्या पुढे म्हणतो, या चायनी जो उदान वायू तयार होतो तो एका फुग्यामध्ये भरा, त्याला खाली शकट लावा, म्हणजे बसण्याची जागा लावा, त्यात बसा, हा आकाशात उडून जातो. म्हणजे अगदी पहिलं विमान, प्रिमिटिव्ह एरोप्लेन, त्याचं वर्णन आहे. हे उदान म्हणजे हायड्रोजन. आज माहिती आहे, हायड्रोजन वायू जर फुग्यामध्ये भरला तर आकाशात उंच जातो फुगा. तसं हे करत असत. म्हणजे कराली म्हणजे वीज हे मान्य करायला लागतं, इतकी उदाहरणं आहेत. आता करालीनंतर त्यांनी मनोजवा सांगितले. मनोजवाची आधी पुढली दोन घेतो, सुलोहिता आणि सुधूम्रवर्ण. सुलोहिता, लोहित म्हणजे लाल, सु म्हणजे त्याच्याहून श्रेष्ठ, म्हणजे आजच्या भाषेत इन्फ्रारेड. लोहित म्हणजे रेड आणि त्याच्या पलीकडली म्हणजे इन्फ्रारेड. सुधूम्रवर्ण, धूम्रवर्ण म्हणजे धुराचा रंग, कसा असतो? जांभळा, जांभळ्याच्या पलीकडे सुधूम्रवर्ण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट. दोन्ही त्यांना माहीत होतं. त्याच्यापुढे जो म्हणतोय स्फुल्लिंगिनी. स्फुल्लिंगिनी म्हणजे लिंग हा शब्द आहे. लिंग म्हणजे खूण. कसली खूण आहे? स्फू म्हणजे स्फुरण पावणं. स्फुरण पावणं हीच जिची खूण आहे अशी शक्ती म्हणजे स्फुल्लिंगिनी. आजच्या भाषेत ॲटॉमिक एनर्जी, ती माहीत होती. त्याच्यापुढे दोन शब्द आता विचारात घेऊ, मनोजवा आणि विश्वरुची. मनोजवाचा अर्थ मनासारखा वेग असलेली. असते का मनासारखी? आज आइन्स्टाईननी म्हटलंय आणि ते सगळे शास्त्रज्ञ मानतात की सगळ्यात जास्तीत जास्त गतिमान कोणतं? प्रकाश. सेकंदाला 1,87,372.5 मैल इतका वेग आहे त्याचा, प्रकाशाचा. पण मनाचा वेग त्याच्याहूनही जास्त आहे. सूर्याचा किरण पृथ्वीपर्यंत यायला 9 मिनिटं लागतात, पण मनाने पृथ्वीवरून सूर्यावर जायला किती लागतं? मी आत्ता म्हणलं की सूर्यावर आहे, म्हणजे मनाचा वेग जास्त आहे. म्हणजे प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त गती असलेली एखादी शक्ती म्हणजे मनोजवा. परवापर्यंत हे कोणी मानायला तयार नव्हतं, पण आता नवीन साहेब सुदर्शन नावाचा एक आपला हिंदूच शास्त्रज्ञ अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, तो आणि देशपांडे या दोघांनी मिळून शोध लावला, टॅकिऑन असं नाव दिलं. हे जे प्रोटॉन वगैरे जसे असतात, मे अणूच्या आत असलेले परमाणू, या परमाणूमध्ये एक परमाणू असा आहे की ज्याला प्रकाशापेक्षा जास्त गती असते. त्याला टॅक्युऑन, टॅकी म्हणजे जोरात जाणारं अशा अर्थाने तो शब्द वापरला आहे. माझी त्या सुदर्शनची ओळख झाली असती तर मी त्याला सांगितलं असतं मनोजेवा नाव दे त्या कणाला, प्रकाशापेक्षा जास्त गती त्याला असते. हे त्याचं विशेष. हा 1960 ते 1970 दरम्यान हा कण सापडला टॅक्युऑन. आधी कुणी मान्य करत नव्हते, आइन्स्टाईन सुद्धा मान्य करायला तयार नव्हता, पण मग आइन्स्टाईनला सुद्धा ते मान्य करावं लागलं की असा कण असतो, तो जास्त गतिमान असतो, प्रकाशापेक्षा जास्त, त्याला यांनी मनोजेवा नाव दिलेलं आहे. आणि विश्वरुची, विश्वरुची यात रुची शब्द आहे. माझ्या तोंडाला रुची नाही, जेवायला नको असं आपण म्हणतो, हे फारच रुचकर आहे, म्हणजे खावंसं वाटतं, तो हा शब्द आहे. काय खावंसं वाटतं? विश्व, जिला विश्व खावंसं वाटतं अशी ती शक्ती आहे, ती विश्वरुची. म्हणजे आजच्या भाषेत ब्लॅक होल्स. ब्लॅक होल जवळ जर आपली पृथ्वी गेली तर क्षणात नाहीशी होईल, गडपवील तिथे. पृथ्वी तर काय, सबन सूर्यमाला गेली तरी ब्लॅक होलमध्ये खलास होईल, गॅलेक्सी सबन जाईल ब्लॅक होलमध्ये, एका क्षणात नाहीशी होते, अशी विश्वरुची. हिलाच पुढल्या भाषेत मग काली म्हटलंय. काली, काली कराली याच्यात लिखती काली. ती काली म्हणजे आता सूर्यावर आधारित जो काल, ती एक शक्ती पण आहे, पण त्याच्याहून प्रचंड जी शक्ती जी काळी दिसते, म्हणजे ब्लॅक होल ज्याला म्हणतात ती काळी, असं दुसरं रूप. ते पुढे वर्णन ते मुंडकाच्या उपनिषदाच्या संदर्भात येणार नाही, ते आता बाजूला ठेवतो. तर अशी ही सात जिव्हा. जिव्हा का म्हटलं? तर ह्या सगळ्या लपलेल्या आहेत, लक्षात एकदम येणार नाहीत. कुठलाही माणूस लपलेला असला तर आपल्या लक्षात येत नाही, पण जो तो जर काही उद्गार काढेल तर लगेच लक्षात येतं. उद्गार कशामुळे काढला जातो? जिव्हेमुळे. जीव असेल तो काहीतरी म्हणेल. आता इथे या खोलीत समजा कोणतरी लपून बसलाय आणि काहीतरी मी बोललो आणि वा असं तुझं म्हणला, लगेच लक्षात येईल तो लपला येते ते म्हणून. तसं जिभेमुळे लक्षात येतं, तशा या सात जिभांमुळे ते जे ब्रह्म आहे त्याचं अस्तित्व जाणवतं की ही करतंय हे ब्रह्मच करतंय, दुसरं कोणी नाही. आणि म्हणून या सात एनर्जी बँड्स आहेत ज्या आजच्या सायन्सने मांडलेल्या आहेत. सात एनर्जी बँड्स आजच्या सायन्सने मानले आहेत, त्याच ह्या सप्तजिव्हा अग्नीच्या. कारण हा अग्नी म्हणजे ब्रह्माग्नी आहे, लोकादिम अग्नी आहे, लोक निर्माण होण्यापूर्वीचा अग्नी आहे, असं हे वर्णन या उपनिषदामध्ये केलेलं आहे. आता यांनी हे वर्णन करताना सूर्याला त्या अग्नीची एक क्षुद्र समिधा असं म्हटलंय. आपला सूर्य म्हणजे त्या ब्रह्माग्नीची एक क्षुद्र समिधा आहे. समिधा म्हणजे यज्ञामध्ये ज्या काड्या वापरतात ती, एक क्षुल्लक काडी म्हणजे सूर्य. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान ह्या ऋषीला झालं होतं कळतं. आजचे सगळे शास्त्रज्ञ म्हणतात सूर्य फार प्रचंड आहे, पण हा म्हणतो एक क्षुल्लक काडी काय, काडीच आहे, काही अर्थ नाही त्याला. कारण इतके बाकी आता सायन्सने शोधलंय, आपला सूर्य काहीच नाही असे बाकीचे तारे आहेत. आपल्या सूर्याच्या शेकडो पट नाही, सहस्र पट मोठे आहेत, 5-5, 7-7 हजार पट मोठे सूर्याच्या असे तारे आहेत. हे आज सायन्सला कळलंय, त्या काळी कसं कळलं? कळलं होतं. आणि म्हणूनच तो म्हणतोय की सूर्य म्हणजे एक क्षुद्र काळी. आणखीन एक महत्वाची गोष्ट मध्ये सांगतो. यामध्ये या उपनिषदामध्ये त्यांनी एक महत्वाचा मंत्र दिलाय, द्वा सुपर्णा संयुजा सखाया. द्वा सुपर्णा म्हणजे दोन पक्षी आहेत, कसे एकमेकाशी जुळलेले अगदी आहेत, एकमेकाचे मित्र आहेत. कोण हे दोन पक्षी? त्यात पुढे तो म्हणतोय हे एकाच झाडावर दोन आहेत, त्यातला एक झाडाची फळं खातो आणि दुःखात पडतो, दुसरा नुसता बघतो आनंदात राहतो. हे जे वर्णन केलंय हे एका शरीरातले मी एका वृक्षाचे दोन पक्षी, मी आत्मा आणि प्राण, किंवा आत्मा आणि जीव, किंवा प्राण आणि जीव काही म्हणा. तर प्राणाला आत्मा म्हटलं तर आत्मा म्हणजेच प्राण आणि जीव वेगळा. कसा ह्या आत्मा किंवा प्राण? या शरीराचे भोग घेत नाही, शरीरातच असतो पण अलिप्त असतो, म्हणून फळं खात नाही. जीव मात्र शरीराची फळं खाऊ बघतो आणि दुःखात पडतो. होतं की नाही? बासुंदी आवडली खूप म्हणून प्यायलो 10 वाट्या, जुलाब होणार, दुःख चालू होणार. आत्मा नुसतं बघतो, वा छान आहे म्हणतो ना, गप्प राहतो, त्याला काही भोगायला लागत. हे वर्णन. आता हे वर्णन सांगण्याचं कारण, अशाच तऱ्हेचं एक चित्र मोहेंजोदारो इथे उत्खननात सापडलेलं आहे. आमचे आर्किओलॉजिस्ट असं वारंवार सांगत होते की मोहेंजोदारो ही संस्कृती बाहेरून आलेल्या आर्यांनी मोडली. माझ्या लक्षात आलं की ते हे चित्र आहे, झाडावर दोन पक्षी, एक फळ खातोय दुसरा खात नाही, म्हणजे मुंडक उपनिषदाच्या आधाराने बनवलेलं ते चित्र आहे, म्हणजेच आर्य संस्कृतीचंच आहे. कारण उपनिषद ही आर्य संस्कृतीची आहेत, म्हणजे मोहेंजोदारोची संस्कृती आर्य संस्कृती होती. बाहेरून आर्य आलेले नाहीत, हिंदुस्थानातलेच आर्य. हे जाणून घेतलं पाहिजे, पण आम्ही ते जाणूनच घेत नाही. पाश्चात्य काहीतरी म्हणतात आणि आम्ही त्यांची री ओढतो, ते म्हणतात ते प्रमाण असं समजतो, इथेच चुकतं. म्हणून हे जे चित्र आहे हे मुंडक उपनिषदानंतर केलेलं चित्र आहे, म्हणजेच मुंडक उपनिषदानंतर मोहेंजोदारो संस्कृती झालेली आहे. मोहेंजोदारोचा काळ कमीत कमी 3000 वर्ष इसवी सन पूर्व असा ठरलाय, आणि त्यात हे चित्र आहे. म्हणजे मुंडक उपनिषद 3000 इसवी सन पूर्वच्या आधी लिहिलं गेलंय हे नक्की झालं, आणि मी नेमकं तेच सांगतोय. म्हणून हा काळ तंतोतंत जुळतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयती असं एक विधान आहे, नेहमी सत्याचाच विजय होतो. वरवर पाहता हे बरोबर नाही असं वाटतं. आपल्या हिंदुस्थानी सत्यमेव जयते असं घेतलंय, पण उपनिषदात सत्यमेव जयती असं म्हटलंय. माझ्या मताने सत्यमेव जयेत असं करायला पाहिजे, सत्याचाच विजय होवो. कारण व्यवहारात दिसतं सत्याचा विजय होतच नाही, बऱ्याच वेळा असत्याचाच विजय होतो हे वारंवार आपल्या अनुभवाला येतं. पण हे वरवर पाहून शेवटी मी अंतिम निकाल ज्याला म्हणतात तो जर बघायचा असेल तर सत्यच सिद्ध होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी जे विधान केलंय ते तसं बरोबर आहे हे आपल्याला मान्य करावंच लागतं. या उपनिषदामध्ये बाकी पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळ्या काही मी इथे घेत नाही. हे मुंडक. यानंतर मांडुक्य उपनिषद हे प्रख्यात आहे. या मांडुक्य उपनिषदाने केवळ ओम बद्दल माहिती दिलेली आहे. मी तो स्वतःला मांडुक्य म्हणतो, मी मांडूक म्हणतो. का म्हणतो? तर मंडुकाचा तो मांडूक, मंडूक म्हणजे बेडूक. त्यांनी स्वतःला बेडकाचं रूप घेतलं, मी बेडकाचाच कोणतरी, बेडकासारखाच कोणतरी, म्हणून मांडूक. आणि त्यांनी जे लिहिलं ते मांडूक, मांडुक्य उपनिषद. का म्हणतो तो? ओम शिवाय मी काही जाणत नाही. विहिरीतला बेडूक जसं विहिरीशिवाय दुसरं काही जाणत नाही, तसं हा ऋषी ओमशिवाय जाणत नाही म्हणून तो स्वतःला मांडुक्य म्हणतोय. आणि ओम म्हणजेच ब्रह्म असं त्याचं म्हणणं आहे. हा ओम चार भागांचा आहे. खरोखरच ओम हे जे अक्षर बघितलं तर अ असतो पहिला, त्याच्यावर उकार, त्याच्यावर एक कंस आणि टिंब, हा ओम. चार मात्रांचा ओम आहे, अ उ म अर्धा आणि ते शेवटी टिंब जे आहे ते, असा चार मात्रांचा ओम. ते म्हणजेच विश्व किंवा ते म्हणजेच ब्रह्म असं याचं ठाम मत आहे. आणि त्यात त्यांनी त्याचे चार भाग सांगितलेत. ते चार भाग आपल्याला व्यवहारात जाणवतात. प्रत्येक प्राणी जागृत असतो ही त्याची पहिली अवस्था. मग ते आत्म्याचे चार भाग आहेत. ओमचे चार भाग म्हणजे आत्म्याचे चार भाग. या आत्म्याचे चार भाग, पहिला भाग म्हणजे जागृत अवस्थेतला प्राणी. जागृत अवस्थेतला प्राणी काही काळाने झोपतो, सुषुप्त, ही दुसरी अवस्था. त्या मधल्या काळात मी अगदी जागृती आणि अगदी सुषुप्ती याच्या मधल्या काळात स्वप्न बघत असतो, ती स्वप्न अवस्था, ही तिसरी अवस्था आहे. आणि याच्या पलीकडे म्हणजे सुषुप्तीच्याही पलीकडे त्याला काय म्हणजे समाधी अवस्था असं म्हटलंय, ही चतुर्थ अवस्था. आणि प्रत्येक प्राण्याला अशा चार अवस्था असतात हे या उपनिषदांनी सांगितलंय. जागृतीमध्ये आपण नेहमी बघतोच ही जागृती आहे, स्वप्न बघतोय, म्हणजे सुषुप्ती आणि स्वप्न या निद्रांचं विभाजन यांनी केलं हे महत्वाचं आहे. आज सायन्सने ते मानलेलं आहे. स्वप्न सबन झोपेत कधीच पडत नाहीत, ठराविक काळात स्वप्न पडत असतात. आणि स्वप्नमय झोप ही खऱ्या अर्थाने सुसुप्ती नसते, म्हणजे चांगली झोप नसते. स्वप्नमय झोप असेल तर सकाळी उठल्यावर आपल्याला चांगलं वाटत नाही, गाढ झोप असेल सकाळी उठल्यावर एकदम ताजेतवाने असतो. ही हा जो भेद हा या मुंडक उपनिषदाने केलाय, आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या ब्रह्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या खोलात मी आत्ता काही शिरत नाही. आता आपण तैत्तिरीय उपनिषदाचा विचार करू. तैत्तिरीय का म्हटलं? तैत्तिरीय तित्तिरी ऋषीच्या काय कुलामध्ये निर्माण झालेलं. हा तित्तिरी ऋषी अगदी प्राचीन काळचा होता, वेदाच्या सुमाराचा. अगदी मूळची जी तैत्तिरीय संहिता आहे ती वेदाची आहे, यजुर्वेदाची आहे. त्याचा काळ निश्चितपणे ज्योतिर्गणितानी 8-8.5 सहस्र इसवी सन पूर्व असा ठरतो. मी आजपासून 10,000 वर्ष मागे, इतका प्राचीन तो आहे. त्यानंतर केव्हा तरी हे उपनिषद लिहिलं. सामान्यपणे असं घडतं, आधी वेदाची संहिता प्राचीन काळी लिहिले गेले. वेदांचा अर्थ नीट कळत नाही म्हणून त्याचं वर्णन करण्यासाठी, निरूपण करण्यासाठी ब्राह्मण लिहिली गेली. त्या ब्राह्मणातला विशिष्ट तत्वज्ञानाचा भाग घेतला त्याला आरण्यक असं म्हटलं. ही आरण्यके अत्यंत अवघड असतात म्हणून त्यातलं सोपं तत्वज्ञान किंवा तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं ते उपनिषद. असे चार टप्पे आहेत. म्हणून तैत्तिरीय संहितेनंतर कालांतराने हे तैत्तिरीय उपनिषद लिहिलं गेलं हे आपल्याला याच्यावरून नक्की कळतं. आता हे जे कृष्ण यजुर्वेदाचं म्हणजे तैत्तिरीय संहितेचं सांगितलं 8500 इसवी सन पूर्व, पण या उपनिषदाचा काळ साधारण 4500 वर्ष इसवी सन पूर्व असा ठरतो. त्या गणिताच्या खोलात काही इथे मी जात नाही. इथे पण शांती मंत्र दिले. शांती मंत्र हे एक मर्म सांगणारे आहेत. त्यात त्या देवतांचा उल्लेख केलाय. ते त्या देवता आम्हाला चांगल्या होत, आमच्यावर कृपा करोत असं म्हटलंय. पण या देवता या नक्षत्रांच्या देवता आहेत. आणि या नक्षत्र ही चार नक्षत्र साधारणपणे म्हणजे उत्तरायण आरंभ, दक्षिणायन आरंभ, शरद संपात आणि वसंत संपात ही ते असलेली नक्षत्र. आणि त्याच्यावरून आपल्याला नक्की त्या उपनिषदाचा किंवा निदान त्या शांती मंत्राचा काळ काढता येतो. त्याही गणिताच्या खोलात मी आत्ता शिरत नाही. आता काय सांगितले या तैत्तिर उपनिषदाने? इंद्र म्हणजे काय त्याने सांगितलंय? इंद्र हा ज्ञानाने वेष्टित असलेला ब्रह्माचा कोश आहे असं तो म्हणतोय. इंद्र हा ज्ञानाने वेष्टित असलेला ब्रह्माचा कोश म्हणजेच आत्मा. आत्मा आत्ताच तुम्हाला सांगितलं, ब्रह्म हे सगळीकडे पसरलंय. आत्मा एका प्राण्याच्या शरीरातली तीच शक्ती, ती म्हणजे आत्मा. एक शक्ती सगळ्या विश्वात भरली आहे. पण आपण शरीराच्या संदर्भात बोललो तर ती शक्ती शरीराच्या आत सुद्धा आहे. त्या आतल्या भागाला आत्मा मी या अर्थाने म्हणायचं, पसरलेल्याला ब्रह्म असं म्हणायचं. तर ही जी ब्रह्म नावाची शक्ती जी कुठल्याही प्राण्याच्या शरीरात असते त्या शरीरातल्या भागाला इंद्र असं म्हणायचं. ही इंद्रदेवता. इंद्रदेवता ही अशी आहे, आत्मा म्हणजे इंद्रदेवता. हे लोकांना समजत नाही. इंद्र म्हणजे देवांचा राजा. मग तो पितांबर नेसलेला, डोकर मुगुट असलेला, हातात सोन्याचा पेला, त्यात अमृत नावाचं कुठलं तरी मधासारखं द्रव्य, ही कल्पना ही अगदी चुकीची आहे. हा इंद्र असा नाहीच आहे. इंद्राला काही आकार नाही, निर्गुण निराकार असाच तो आहे. हे महत्वाचं आहे. आता हा इंद्र कसा, त्याचं कोडं उलगडण्यासाठी तुम्हाला सांगतो. याला ब्रह्माचा कोश असं म्हटलंय. ब्रह्म म्हणजे सगळीकडे पसरलेलं, ते सगळं थोडक्यात आणलं म्हणून त्याला कोश म्हटलं. संपत्ती खूप असते, एका कोशात थोडीशी साठवलेली असते, तसं ते ब्रह्म सगळे एकत्र साठवले थोडक्या जागेत, तो म्हणजे हा कोश. म्हणून तो आत्मा म्हणजेच त्याला इंद्र असं म्हटलंय. आता हा इंद्र म्हणजे आत्मा कसा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे उपनिषदाने वर्णन करून सांगितलेलं नाही, मला जे स्फुरलेलं ते सांगतो. इंद्र आणि इंद्रिय हे दोन शब्द आहेत. इंद्रिय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. म्हणजे मी डोळ्याने बघतो, हे डोळा हे एक इंद्रिय झालं. कानाने ऐकतो, कान हे इंद्रिय झालं. अशी पाच इंद्रिय आहेत. इंद्रिय हा शब्द कसा आहे, त्याला समांतर दुसरा शब्द म्हणजे रुद्रिय. रुद्रिय सगळ्यांना माहीत असतं. कोणासाठी रुद्र? रुद्रासाठी रुद्रिय आहे, हो ना. शंकर म्हणजे रुद्र. त्या शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही रचलं त्याला रुद्रिय असं म्हणतात. म्हणजे रुद्रिय हा शब्द रुद्रापासून निर्माण झाला आहे. रुद्रासाठी जे आहे ते रुद्रिय. तसं इंद्रिय हा शब्द इंद्रापासून निर्माण झाला आहे. इंद्रासाठी जे आहे ते इंद्रिय. आता आपली इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आहेत. आपण बघतो, ऐकतो, चाकतो, हुंकतो आणि स्पर्श घेतो. कोणासाठी? माझ्यातलं कोण हे सगळं स्वीकारतोय? तो जो कोणी स्वीकारतोय तो इंद्र आहे. आता हे दरवेळी मेंदू स्वीकारतो का? आजचं सायन्स समजतं मेंदू. मेंदूला कित्येक गोष्टी कळत नाहीत. मेंदूला कळण्यापलीकडे काही गोष्टी होतात पण त्याला कळतात, तो आज जो बसलाय तो. उदाहरण सांगतो, आता मी बोलतोय, बोलता बोलता असा हात केला आणि कुठेतरी उघडी वायर तिला लागला, मला शॉक बसेल, माझा हात झटकन असावील. माझ्या मेंदूला कळायच्या हात बाजूला झालेला असतो. कोण घडवतोय? तो इंद्र म्हणजे आत्मा माझा. हे जाणून घेतलं पाहिजे. हे ज्ञान पूर्वीच्या लोकांना होतं, हे आज मध्ये लुप्त झालं. आजच्या सायन्सला इतकं बारीक सारीक माहीत नाही, हे आणखीन मोठं आश्चर्य आहे. तर असा हा इंद्र. आता हा जो इंद्र आहे याचं वर्णन करताना त्याने असं म्हटलंय की हा इंद्र कुठे असतो? दोन टाळूंच्या मध्ये. टाळू दोन कुठे असतात? आता मराठीमध्ये या तालुका हा शब्द संस्कृतमध्ये वापरलाय, त्याचं मराठी रूपांतर टाळू असं केलं जातं. टाळू म्हटलं की लहान मुलाची भरतात ती टाळू, मी हा भाग. टाळा म्हटलं की हा भाग, हा तोंडाच्या आत वरच्या जबड्यात जो असतो तो टाळा, त्यालाही तालुकाच म्हणतात संस्कृतमध्ये. मग हा टाळा आणि ही टाळू म्हणजे या दोन तालुक्यांच्या मध्ये तो असतो असं म्हणतोय. हे वर्णन कोणाचं आहे? मेंदूचं आहे. लक्षात, मी हा आत्मा कुठे असतो? त्या मेंदू मध्ये असतो असं म्हणतोय. मी हा इंद्र तिथे आहे आणि म्हणून त्याला कोश म्हटलंय. एका थोड्या जागेत त्याला बसवलेलं आहे असा हा कोश. आता याचं वर्णन पुढे करताना त्याने असं म्हटलंय की हा जो आहे इंद्र, किंवा त्याला इंद्र योनी असं म्हटलंय, हा सगळ्या डोक्यात केसाच्या अंतापर्यंत असतो. आता केसाच्या अंतापर्यंत म्हटलं तर इथपर्यंत केस असतात आणि इकडे इथपर्यंत, याच्यामध्येच नेमका मेंदू बसलेला आहे. केसाचा अंत म्हटलं तर डोक्याचा लांब केस त्याच्या टोकापर्यंत, पायावरच्या केसापर्यंत, खरोखरच मेंदू म्हणजे नसा तिथपर्यंत पोहोचलेले असतात. मी त्या दृष्टीने त्याचं विधान बरोबर आहे असं हे या उपनिषदाने सांगितलेलं वैशिष्ट्य. या उपनिषदाने आणखीन एक महत्वाची गोष्ट दिली आहे, ती म्हणजे व्याहृती. व्याहृती म्हणजे काय नेमकं माहीत नाही. अनेक ग्रंथ पाहिले, मी सुद्धा तपासले होते, व्याहृतीचा नेमका अर्थ कळत नाही असं सगळे पंडित म्हणतात. तो अर्थ मला कळला. कशाला व्याहृती म्हणायचं? वी अधिक आ अधिक ऋती हा शब्द आहे. रू म्हणजे घेणे, ऋती म्हणजे जे घ्यायचं ते, कसं विशेष रीतीने आपल्याकडे घ्यायचं ते व्याहृती. ही भूमी मला पाहिजे, भूमी व्याहृती झाली. म्हणून मंत्र म्हणताना ओम भूर भू स्वा जे म्हणतात हे व्याहृती आहेत. काय पाहिजे? भू, जमीन आम्हाला पाहिजे, पृथ्वी आम्हाला पाहिजे, भूवर लोक म्हणजे वातावरण सगळं पाहिजे, स्वर्ग लोक आम्हाला पाहिजे, अशा त्यांच्या मागण्या आहेत. ह्या तीन व्याहृती माहीत होत्या. पण तैत्तिर उपनिषद लिहितं, महाचमसाचा पुत्र होता त्याने चौथी व्याहृती शोधून काढली, ती म्हणजे मह. चौथी व्याहृती म्हणजे मह. कशी? आता बघा, भू म्हणजे पृथ्वी, कळलं? पृथ्वीच्या भोवती वातावरणाचा भाग आहे सगळा, खूप 5,000 मैल इतकं उंच वातावरणाचा भाग हा सगळा भूवर लोक. या भूवर लोकाचा सगळ्यात वरचा टप्पा म्हणजे वातावरणाचा सगळ्या वरचा टप्पा हा सुवर लोक, स्वर्ग, द्यूलोक असं म्हटलंय. वेदात सगळीकडे द्यावा पृथ्वी जोडी येते. द्यूलोक याचा अर्थ प्रकाशमान. आज आधुनिक खगोलशास्त्रज्ञांनी आणि अंतरिक्षात गेले असे जे लोक स्पेसशिपमधून, त्यांनी आता निश्चितपणे सांगितलंय की पृथ्वीच्या बाहेर वातावरणाचा टप्पा सोडला की अंधारच अंधार असतो, सूर्य असतो पण अंधार असतो. पण पृथ्वीच्या वातावरणात पहिल्या थरात शिरल्याबरोबर सगळीकडे प्रकाश दिसतो. हा जो पहिला थर पृथ्वीच्या वातावरणाचा, तो म्हणजे द्यूलोक. आणि म्हणून वेदामध्ये द्यावा पृथ्वी जोडीच येते. पृथ्वी असेल तर द्यूलोक असणार, द्यूलोक असेल तर पृथ्वी असणार, तो द्यूलोक. त्याच्या पलीकडे जे पसरले त्याला महरलोक असं नाव दिलं याने. मग इथपर्यंत यांची उडी गेली होती. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरचा जो प्रदेश म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या आतलं आवार म्हणजे महरलोक, इथपर्यंत तैत्तिरीय उपनिषद खाली गेले होते. त्याच्या पुढे मग आणखीन प्रगती झाली. मग आपल्या सूर्यमालेच्या बाहेर म्हणजे आकाशगंगेमधलं जे वातावरण आहे ते, त्याच्या बाहेर काय, त्याच्या बाहेर काय, ते शोधत गेले. आणि मग ते सप्तलोक निर्माण झाले. भू भुव स्वहा महा जन्हा तपा आणि सत्यम. सत्य म्हणजे ब्रह्म. इथपर्यंत मजल याने गाठली. आणि हे सगळं आजच्या सायन्सचा नीट विचार केला तर हे सगळं बरोबर आहे हे जाणवायला लागतं. आता चंद्राला त्यांनी महत्व दिलं. चंद्र हा ज्योतिर्मय, सगळ्या वस्तू चंद्रामुळे मोठ्या ठरतात असा म्हणतोय. अगदी बरोबर आहे. आकाशात सगळ्या ज्योतीच ज्योती आहेत. ज्योती कशाला म्हणायचं? एका विशिष्ट एनर्जीला, शक्तीला ज्योती असं म्हणतात. आपण निरंजनाची ज्योत म्हणतो ती शक्तीच आहे. तशा आकाशातही तशाच दिसतात. पण ह्या सगळ्या कशामुळे मोठ्या ठरतात? चंद्रामुळे. चंद्र नसेल तर आपण बघणारच नाही. म्हणून त्यांनी महत्व दिलंय चंद्राला की या आकाशातल्या ज्योती म्हणजे तारे चंद्रामुळे मोठे ठरतात. इतकं अचूक त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यावरून दिसतं की आजचं जे शास्त्र आहे तशासारखेच विचार या लोकांनी केलेले होते आणि ते ब्रह्मापर्यंत जाऊन पोचले. त्या ब्रह्मामध्ये चंद्र आणि या सगळ्या ज्योती आहेत. म्हणून त्याचाही त्यांनी विचार केला, आपल्या शरीराच्या आतलाही विचार केला. शरीराच्या आत काय आहे, त्याच्यात हृदय कसं आहे, त्याच्यात हा पुरुष कसा बसलेला असतो, त्यात मनोमय पुरुष कसा आहे, हे सगळं वर्णन या उपनिषदांनी केलेलं आहे. मला वाटतं इथे आपला उपनिषदांचा बराचसा अभ्यास या एका मुंडक उपनिषदावरूनच होतो. अशी 8 उपनिषदं आहेत. ते नंतरच्या व्याख्यान इतर उपनिषदं घेईन. तोपर्यंत नमस्कार.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका
1: दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
2: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आज 21 जुलै, आज जन्मदिवस आहे बडोदा इथल्या श्री दिलीप भगवंत जांभेकर यांचा. श्री दिलीप जांभेकर हे वयाची 80 वर्ष पूर्ण करून 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ अनघा दिलीप जांभेकर, तसंच त्यांचे आप्त श्री अमोद जांभेकर आणि सौ अनुजा लातूरकर यांनी श्री दिलीप जांभेकर यांना जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. दिलीपजी, आपल्याला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. आता ऐकूया श्री दिलीप जांभेकर यांच्या 80व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातील आठवा श्लोक आपण पाहणार आहोत. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावे, मना सज्जना हेची क्रिया धरावे. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मनुष्यानं असं जीवन जगावं की देहपतनानंतर, म्हणजे मृत्यूनंतर देखील त्याची कीर्ती नावलौकिक माग समाजाकडून गायला जावा, असे समर्थ सांगतात. जीवन आदर्शभूत जगण्यासाठी काय करावं, काय करू नये, हे स्पष्टपणे वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. या श्लोकात म्हटलं की मृत्यूनंतर कीर्ती वर्णिली जावी. आता ही कीर्ती दोन प्रकारची असते, एक सत्कीर्ती असते आणि एक अपकीर्ती असते. प्रभू रामचंद्रांचं आपण वर्णन करतो किंवा कीर्ती गातो त्यावेळेला रावणाचा उल्लेख येतो. तथापि रामचंद्रांची कीर्ती ही सत्कीर्ती आहे आणि रावणाची कीर्ती ही अपकीर्ती आहे, ती येथे अभिप्रेत नाही. येथे अभिप्रेत आहे ती सत्कीर्ती. अशी सत्कीर्ती होण्यासाठी अंगी काही सद्गुण आवश्यक असतात. सच्चरित्र, त्याग, परोपकार, कष्टाची तयारी, परहिताविषयी तत्परता, वैराग्य, शांती, कर्तबगारी, औदार्य, पराक्रम, चातुर्य, सहनशीलता, क्षमा, करुणा, थोडक्यात दैवी गुणसंपत्तीने युक्त व्यक्ती असावी आणि त्या गुणांचा उपयोग समाजहितासाठी, देशहितासाठी असाच व्हावा. अशी पण दक्षता घेतली गेली पाहिजे. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा या इषणा म्हणजेच इच्छा, वासना आहेत. त्यापैकी वित्तेषणा, दारेषणा या वैयक्तिक आहेत. प्रपंचासाठी धन हवं म्हणून मनुष्य हव्या त्या मार्गाने पैसे मिळवण्याचा, ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यात लोभ येतो. दारेषणामध्ये पंचविध विषयासंबंधी आसक्ती असते. ती देहधारणेसाठी आवश्यक त्या विषयांचे सेवन करणं हे जरूर आहे, पण त्या विषयाची आसक्ती, त्याचं वारंवार स्मरण

अहंकर्तृत्व नसावं. परमेश्वर माझ्या देहमंदबुद्धीकडून सर्व कर्म करून घेतो, तोच करता आहे, मी नाही, असा सद्भाव अंतःकरणात ठेवून कर्म करीत राहावे. कीर्ती व्हावं म्हणून नाही, थोडक्यात आपण कीर्तीच्या मागे न धावता आपले संपूर्ण जीवन संतसज्जनांना भगवंताला आवडेल मानवेल असं घालवत राहावं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, असे जर जमलं तर कीर्ती आपोआप आपल्या मागं येईल. आपण त्याच्याकडे मागं वळून पाहण्याचं कारण नाही. अशी सत्कीर्ती होण्यासाठी काय करायला पाहिजे तेही याच्यात सांगितलं की मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन जसं उगाळलं म्हणजे स्वतः झिजतं, पण सर्वांना शीतलता आणि सुगंध देत राहतं. त्याचं फळ काय याचा विचार चंदनाला नसतो, तो त्याचा सहज धर्म असतो. सूर्य जसा जगाला प्रकाश देतो आणि उष्णता देतो, पण फळाची कीर्तीची अपेक्षा करत नाही. तसे मनुष्याने आपलं जीवन उंच पातळीवर जगून परोपकारार्थ कष्ट व्हावं, फळाकडे दृष्टी ठेवू नये. फळाची अपेक्षा असेल तर त्याचं एकच फळ आहे, सर्व सज्जनांच्या अंतःकरणात आपल्या संतर सत्कर्मांनी संतोष व्हावा, ते प्रसन्न व्हावेत आणि आपल्याही अंतरात्म्याला समाधान लाभावं. आपल्याला आंतरिक समाधान मिळालं की ते कर्म परमेश्वराला पोचलं असं खुशाल समजावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।
1: ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: पुढे।
1: गाज रिसॉर्ट मध्ये या निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा। गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। संपर्क gazresort.com, फोन 9890095533।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूयात। संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली ऐकूया.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली.
1: श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आताईकुया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगल ध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगल ध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ती के अमीट स्वरों का हिंदी भक्ती संगीत कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

आज 21 जुलै, आज जन्मदिवस आहे बडोदा इथल्या श्री दिलीप भगवंत जांभेकर यांचा. श्री दिलीप जांभेकर हे वयाची 80 वर्ष पूर्ण करून 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ अनघा दिलीप जांभेकर तसंच त्यांचे आप्त श्री अमोद जांभेकर आणि सौ अनुजा लातूरकर यांनी श्री दिलीप जांभेकर यांना जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. दिलीपजी, आपल्याला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. आता ऐकूया श्री दिलीप जांभेकर यांच्या 80व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज मंगळवार आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 21 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज माळशिरसहून निघून खुडूस फाटा इथे दुसरं गोल रिंगण, त्यानंतर विंझोरी, ज्ञानेश्वरनगर, धावाबावी माउंट आणि त्यानंतर शेवटी वेळापूर इथे मुक्कामी पोच

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज अकलूजहून निघून बोरगाव इथे मुक्कामी पोहोचणार आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेतल्या 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले आहेत. भगवान म्हणतात, देहधारी आत्म्याची नैसर्गिक श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक स्वभावानुसार असते, म्हणजे कार्मिक बंधनाद्वारे शासित असते. एखाद्या व्यक्तीला जे काही बनण्याची इच्छा असेल ती ते होऊ शकते. जर एखादी व्यक्ती श्रद्धेने सतत त्या अनुरूप विचार करत असेल तर ती नक्की तशी बनू शकते. सात्विक मनुष्य देवतांची उपासना करतात, राजसिक मनुष्य यक्ष आणि राक्षसांची उपासना करतात, तर तामसिक मनुष्य भूतप्रेतांची उपासना करतात. जे ढोंगीपणा आणि अहंकाराने धर्मग्रंथांच्या नियमांचं पालन न करता कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात आणि त्यांच्या शरीरातील घटकांचा मूर्खपणाने छळ करतात आणि जो शरीरात राहणाऱ्या मलाही कष्ट देतात, त्यांना आसुरी प्रवृत्तीचे तामसिक लोक म्हटलं जातं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भगवान श्रीकृष्णाने सांब या आपल्या पुत्राला सांगितलं असताना त्याने सूर्याची जी काही अशी उपासना केलेली आहे, कठोर अशी साधना केली आहे, आणि त्या साधनेमुळे प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न आहेत, कृपा झाली आहे आणि सांब रोगमुक्त झाला होता. आजही आपण जेव्हा भुवनेश्वरजवळ अथवा जगन्नाथपुरीजवळ कोणार्कला गेलो की असं सांगितलं जातं, तिथं चंद्रभागा नावाची नदी म्हणून सांगितली जाते. त्या चंद्रभागेला वर्षभरातून एकच दिवस पाणी येतं आणि इथं सांब या श्रीकृष्णपुत्राने उपासना केली होती सूर्याची, असंही तिथं माहिती दिली जाते. दोनही प्रकारे सांगतात की सांब त्याच्यावर तिथं कृपा झाली असंही म्हणतात. दुसरं मत असं आहे की सांबपूर हे पाकिस्तानमध्ये आहे, ज्याचं मुलतान हे नाव आजकाल जे बघायला मिळते. याही ठिकाणी सांबाने उपासना केली असंही सांगितलं जातं. दोन्ही भाग आहे, अर्थात त्याने उपासना केली हे निश्चित आहे. सूर्य उपासना केली आणि कुष्ठरोगातून तो मुक्त झाला, म्हणून त्याने उपासना करत असताना सूर्य सहस्त्र नाम याचा उपयोग केला आहे. भगवान सूर्यनारायणाची 1000 नामांच्या द्वारे तो नित्य स्तुती करत असे. सूर्याला अर्घ्यदान, सूर्याचं त्रिकाल दर्शन आणि अखंड सूर्य चिंतन करता करता तो रोगमुक्त झाला होता. म्हणून अनेक असे दाखले आहेत. या द्विजाला सुद्धा शंखमुनींनी सांगितलं, वशिष्ठांना सांबाने आपला हा पूर्ववृत्तांत सांगितला, तोच विषय सुमंत ऋषी राजा शतानिकाला सांगताय. आणखी म्हटलंय की भगवान सूर्याची पूजा करत असताना अर्घ्य आणि पुष्प दोन उपचार हे अतिशय श्रेष्ठ आहेत. जसं अर्घ्य देणं आहे, तद्वत भगवान सूर्यनारायणाला कुठलं पुष्प अर्पण केल्याने काय फलप्राप्ती होते याचाही विचार मांडलाय. कुठलं पुष्प अर्पण केल्याने, मल्लिका पुष्प सूर्याला अर्पण केलं तर उत्तम प्रकारचे भोग प्राप्त होता. मल्लिका पुष्प जे आहे ते सूर्याला अर्पण केलं तर उत्तम प्रकारचे भोग प्राप्त होता. पांढऱ्या रंगाचं कमळ सूर्याला अर्पण केलं तर सौभाग्य प्राप्त होत. त्यानंतर कूट जे पुष्प आहे ते अक्ष ऐश्वर प्रदान करतं. मंदार पुष्प जर सूर्याला अर्पण केलं तर कुष्ठरोगाचं निवारण होत. त्याचप्रमाणे बिल्वपत्र अर्पण केलं तर विपुल संपत्ती प्राप्त होते. मंदार पुष्पांची माला अर्पण केली तर सर्व कामनांची पूर्तता होते. बकुल पुष्प अर्पण केलं तर त्याला रूपवती कन्या प्राप्त होते. पलाश पुष्प अर्पण केलं, पळसाचं फूल, तर त्याला अरिष्ट शांती त्याच्याकडे त्याचा लाभ होतो. अगस्त्य पुष्पाने सूर्यानुग्रह आहे आणि सगळ्यात प्रिय असणारं फूल भगवान सूर्यनारायणा ते म्हणजे करवीर पुष्प, कणेरीचं पुष्प आहे. त्याच्यानुसार नित्य हे फूल वाहिल्याने त्याला सूर्यानुचर होण्याचा तो लाभ जो होतो, सूर्यानुचर सूर्यलोकामध्ये किंवा सूर्यकृपा होऊन सूर्य अनुचर होण्याचं भाग्य प्राप्त होत. आणि 1000 कमल पुष्प जो नित्य सूर्याला अर्पण करतो त्याला तर अखंड सूर्यलोकाची प्राप्ती होते. त्याचबरोबर जो सूर्य मंदिर निर्माण करतो तो 18 प्रकारच्या कुष्ठरोगातून सुद्धा मुक्त होतो. कोणी सूर्य मंदिराचं लेपन करणं, मार्जन करणं, सुशोभीकरण करणं एवढंच नव्हे तर सूर्य मंदिरामध्ये घृतदीप तुपाचा दीप प्रज्वलित करणाऱ्याला कधीही नेत्र रोग होत नाही. सूर्य मंदिरा, कारण सूर्य ही नेत्रांची शक्ती आहे, नेत्रांची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. यावरती आता अनेक ठिकाणी ती मान्यता किंवा त्याचं महत्त्व पटलेले आहे की उगवत्या सूर्याचं दर्शन घेतल्याने अनेक लोकांच्या डोळ्याचे नंबरसुद्धा बदललेत. सूर्य दर्शनाचा हा लाभ जो आहे, म्हणून सूर्य मंदिरात घृतदीप प्रज्वलित करण्याने सुद्धा नेत्ररोगांचं निवारण आहे. सूर्य मंदिरात तैलदीप प्रज्वलित करण्याने सौभाग्य प्राप्तीचाही विषय आहे.
या ठिकाणी सांगितलेला आहे. याबरोबर एक दुसरा मुद्दा जो मांडला, जी व्यक्ती या व्रतकालामध्ये सूर्याचं चिंतन करत असते आणि सूर्याचं चिंतन करता करता जेव्हा रात्री निद्राधीन होते तेव्हा रात्री जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांची फल काय असतं हे सुद्धा सांगितलं. सूर्य भक्त आहे, सूर्य उपासक आहे, सूर्य व्रत वैकल्य करत आहे आणि हे करताना रात्री त्याला जे स्वप्न प्राप्त होतात त्या स्वप्नांची फलश्रुती काय आहे ते पण सांगितलं. जेव्हा स्वप्नात तो रात्री गाय बघितली, गाईचा आवाज ऐकला किंवा बासरीचा स्वर ऐकला, कमलपुष्पाचं दर्शन झालं किंवा स्वप्नात त्याला आरसा दिसला, तलवार वगैरे दिसली आहे, तरी सुद्धा त्याला ऐश्वर प्राप्ती होते. स्वप्नात हे दर्शन झाल्यावर सुद्धा ऐश्वर प्राप्ती होते. स्वप्नात ज्याने सोन्याच्या, अर्थात स्वप्नात बघायला काय हरकत आहे, सोन्याच्या भांड्यात खीर खाल्ली आहे, सोन्याच्या पात्रात अथवा चांदीच्या पात्रात तो खीर भक्षण करतोय, असं ज्याला स्वप्नात दर्शन होतं त्याला प्रत्यक्षामध्ये बलप्राप्ती होते. प्रत्यक्षामध्ये बलप्राप्ती होते. स्वप्नात ज्याने वादविवाद, अर्थात हे सूर्य उपासना करत असतानाची गोष्ट आहे, एरिबीचं नाही म्हटलंय, जो सूर्य उपासना करत आहे तेव्हाची गोष्ट सांगितली. स्वप्नात ज्याने वादविवाद बघितले आहेत किंवा आपल्याला विजय प्राप्त झाला असं जे दिसतंय त्यालाही प्रत्यक्षामध्ये सुख प्राप्त होत आहे. स्वप्नामध्ये ज्याने अग्निपान केले

ते स्वप्ना जे काही सांगतील ते सत्य होतं। सूर्य उपासना करत असताना स्वप्नामध्ये जर त्याला शिरच्छेद झाला, बेड्या पडल्या हातामध्ये, अथवा काही जखम झाली, तरी सुद्धा त्याला तो संकेत असा आहे की याला राज्य प्राप्त होणार आहे। जे विरुद्ध घडलं तरी राज्य प्राप्त होण्याचा संकेत यामध्ये आहे। स्वप्नामध्ये ग्रह किंवा उल्कापात त्याला दिसलेत, किंवा पर्वतांचा उच्छेद झालेला आहे असं काही ते दिसलं, नद्यांमध्ये महापूर दिसलेत, किंवा वृक्षच उन्मळून पडलेले आहेत असंही जरी त्याला काही दिसलं, तरी सुद्धा त्याला ऐश्वर प्राप्त होणार आहे असं त्याचं चिन्ह आहे। हे स्वप्नातले विषय या ठिकाणी सांगितलेलं आहे। ही गोष्ट सत्य आहे, तीनही अवस्था आहे। जो अध्यात्माचं चिंतन करतो त्याला या तीनही गोष्टी मानाव्या लागतात। ज्या तीन तीन तीन गोष्टी सर्वत्र भगवंताने सांगितल्या आहे, जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला सत्व रजतम या तीन गोष्टी मानाव्या लागतात। जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला तीनही काळ मानावे लागतात, भूत भविष्य वर्तमान तीनही काळ आहे। जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला तीनही प्रकार मानावे लागतात की देव आहेत, भूत आहेत आणि राक्षसही आहेत, हा त्याला विषय मानावाच लागतो। जो अध्यात्माचं चिंतन करतो त्याला याप्रमाणे तीन अवस्थाही मानाव्या लागतात की जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीनही अवस्था आहेत। ज्या अर्थी जागृत अवस्था आहे त्या अर्थी स्वप्न अवस्था आहे, आणि स्वप्न अवस्था जागृत अवस्थेतल्याही गोष्टी जशा त्याला खऱ्या अथवा खोट्या जशा दोन्ही अनुभवाला येतात, तशाच स्वप्नातल्याही गोष्टी खऱ्या आणि खोट्या अनुभवाला येतात। ज्याचा अर्थ सगळी स्वप्न सत्य होतात असंही नाही, आणि सगळी स्वप्न असत्य होतात असंही नाही, आणि जागा असताना पाहिलेले सुद्धा सगळी स्वप्न खरी होतात असंही नाही, आणि सगळी खरी होत नाही असंही नाही। त्यामुळे खरं होणं अथवा खोटं होणं हे त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे, पण त्याला या गोष्टीचा संकेत मात्र मिळतो। संकेत शब्द या ठिकाणी वापरला आहे, संकेत मिळतो। या ठिकाणी भगवान सूर्यनारायणचं एक सुंदरस स्तोत्र सांगितलं, अतिशय सुंदर स्तुती आहे, छोटंसं असं स्तोत्र आहे। ब्रह्मदेवाने स्वतः याज्ञवल्क्यांच्या प्रार्थनेनुसार हे सूर्यस्तोत्र सांगितलंय। या स्तोत्राचं चिंतन केल्याशिवाय पुढे जाणं योग्य वाटत नाही। पहिला श्लोक यातला आहे की नमः सूर्याय नित्याय रवये अर्काय भानवे भास्कराय मतंगाय मार्तंडाय विवस्वते। सगळी नामच आहेत, सूर्याची ही सगळी नाम आहे। नमः सूर्याय नित्याय रवये अर्काय भानवे भास्कराय मतंगाय मार्तंडाय विवस्वते। तो मारितम अंडम म्हणून आहे मार्तंड आहे, तसा तो सृष्टीत प्रजेचं रक्षण पोषण करणारा विवस्वान आहे, कल्याणकारी आहे, म्हणून त्याचं नाव मित्र आहे। मित्र या शब्दाचा खरा अर्थ आहे की जगाचं कल्याण करणारा आहे, तो जगत कल्याणकारी आहे, म्हणून सूर्याचं नाम आहे मित्र। मित्र शब्द म्हटला की केवळ हितकारी हा विषय आपल्या ठिकाणी येतो, पण हित याचा अर्थ आहे कल्याण। हित या शब्दाचा खरा अर्थ आहे कल्याण। हित म्हणजे स्वार्थ नाही, हित म्हणजे कल्याण आहे। आणि हित या शब्दाचा अर्थ कल्याण नसता तर तो आपल्याला इतर ठिकाणी कुठेही वापरलेला दिसला असता, पण हित हा शब्द विशिष्ट ठिकाणीच वापरला जातो। जसं म्हटलं की लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, की आपलं परमकल्याण कशामध्ये आहे हे सामान्य माणसाला कळत नाही, स्वार्थ सगळ्यांना कळतो पण कल्याण कशात आहे हे कळत नाही, ते सांगण्यासाठी संत येतात। म्हणून हा मित्र सुद्धा जो आहे तो कल्याणकारक आहे, तेजस्विता असल्यामुळे तो भास्कर आहे, तो आदित्य आहे, आदितेज आहे किंवा आदित्य पुत्र सुद्धा आहे, म्हणून आदित्य त्याचं नाम आहे। त्याचबरोबर ज्याच्यामुळे दिवस ही स्थिती आहे तो देवांचाही देव म्हटला,
देवांपेक्षाही ज्याचं अधिक दिव्य तेज आहे तो दिवा

0: अकरा आहे। नंतर ही प्रार्थना केली आहे की नमो धात्रे विधात्रे च आर्यमणे वरुणाय च पूष्णे भगाय मित्राय पर्जन्याय अंशवे नमः। बारा ही सूर्यांची नाव आहेत, धाता विधाता आर्यमा पूषा भग अंश पर्जन्य मित्र, ही जी काही सगळी नावं आहेत या नावांच्या संदर्भात। बारा सूर्यांची बारा नावं आणि बारा सूर्यांची बारा कार्य सुद्धा सांगितलेली आहेत। बारा सूर्यांची बारा कार्य सांगितले या ठिकाणी। पहिला जो इंद्र नामक सूर्य आहे, हा इंद्र नामक सूर्य त्याचं तो देवराज म्हणून कार्य करतो, तसं इंद्र हे पद आहे। इंद्र ही देवता म्हणण्यापेक्षा सुद्धा इंद्र हे पद आहे आणि तो इंद्र म्हणजे नेतृत्व आहे। इंद्र ही शक्ती जी आहे ते नेतृत्व शक्ती आहे। इंद्रपद हे सहजासहजी प्राप्त होत नाही, नेतृत्व हे सहजासहजी प्राप्त होत नाही, म्हणून इंद्र हे नेतृत्व आहे। त्या देवराजपद हे कार्य त्याच्याकडे आहे, देवराज स्वरूपात आहे। दुसरा जो धाता नावाचा सूर्य आहे तो प्रजापती म्हणून आहे। सृष्टीची रचना जिथं जिथं जे निर्माण होण्याची आवश्यकता आहे ते ज्याच्यामुळे निर्माण होतं तो धाता आहे। नंतर पर्जन्य नामक जो सूर्य आहे तो आपल्या किरणातून अमृतवृष्टीच जणू करतो, अमृतवृष्टी करतो, असा हा पर्जन्य नामक सूर्य आहे। चौथा पूषा नामाचा जो नामक जो सूर्य आहे तो पोषण करणारा आहे, निर्माण करणाराही आहे आणि पोषण करणाराही तो सूर्य आहे। साहजिक आहे, सूर्याच्याच निमित्ताने अंकुर निर्माण होतोय, तो अंकुर हळूहळू वाढतो, पुढे त्याच रोपट्यामध्ये त्याच वृक्षामध्ये बीज तयार होतं। इथपर्यंत जे आहे विज्ञान सुद्धा मान्य करत आहे की वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात, हे जसं आहे तो सूर्य हा पोषण करणारा आहे। नंतर सूर्य जो त्वष्टा नामक सूर्य आहे तो वनस्पतींमध्ये औषधी रसायन निर्माण करणार आहे। त्वष्टा नामक सूर्य आहे, वनस्पतीमध्ये औषधी निर्माण करणार आहे। जसं चंद्राच्या निमित्ताने सुद्धा वनस्पती वाढतात तसं सूर्याच्याही निमित्ताने वनस्पती, शुक्ल पक्षात लावलेली वनस्पती आणि कृष्ण पक्षात लावलेली वनस्पती, तर शुक्ल पक्षात लावलेलं रोप हे जे आहे ते जरा जास्त जोमाने वाढतं कृष्ण पक्षात लावलेल्या रोपापेक्षा। आजही शेतकरी मंडळी शेतामध्ये पेरणी करत असताना त्यांचे शब्द असतात, पेरणी केली कशी केली, सूर्याखाली केली, शब्द असतात सूर्याखाली पेरणी केली, म्हणजे सूर्याची जशी गती आहे ज्या दिशेला उगवतो आणि मावळतो तसे ते वाफे किंवा ते निर्माण करतात आणि त्याप्रमाणे पेरणी करतात। दक्षिणोत्तर सहसा निर्माण करत नाही, पूर्व पश्चिम पेरणी करताना शेतकरी सुद्धा हे विज्ञान जाणतोय आणि पूर्व पश्चिम ज्याने पेरणी केली त्याचं उत्पन्न जास्त वाढतं दक्षिणोत्तर करण्यापेक्षा सुद्धा। दक्षिणोत्तर केली तर तेवढा लाभ होत नाही, उत्पन्नामध्ये फरक पडतो याचेही निरीक्षण आहे शेतीच्या संदर्भात सुद्धा। म्हणून त्वष्ट्याच्या निमित्ताने किंवा त्वष्टा नामक जो सूर्य आहे तो वनस्पतीमध्ये औषधी अन्न रसायन निर्माण करतो। अर्यमा नामक जो सूर्य आहे तो प्रजा रक्षण करणार आहे, अर्यमा नामक सूर्य। नाहीतर आर्यमा म्हणजे काय आहे, तर आर्यमा जसं सूर्याचंही नाम आहे तसं आर्यमा पितरांमध्ये सुद्धा आहे। गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात पितृणाम अहम आर्यमा, पितृणाम अहम आर्यमा, आर्यमा ही माझी विभूती आहे पितरांमध्ये। तसं त्वष्टा हे नाम सुद्धा विष्णू सहस्र नामामध्ये आहे। त्वष्टा अर्थात त्वष्टा म्हणजे थोडक्यात म्हटलं तर सुतार तासणारा, असा त्याचा विष्णू सहस्रनामातला अर्थ आहे। त्वष्टा म्हणजे तो तासून त्याला बारीक करतोय, आकार देतोय, तसं सृष्टीला आकार देणारा सुद्धा तो त्वष्टा आहे, परमात्मा, त्याचं नाम आहे त्वष्टा। अर्यमा म्हणजे प्रजा रक्षण करणारा। तसंच भग नामक जो सूर्य आहे तो पृथ्वीच्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचं पोषण करणारा आहे। पृथ्वी तत्वालाही पोषण करण्याची आवश्यकता आहे, कारण पृथ्वी जरी असली तरी पृथ्वीला पृथ्वीपण प्राप्त होण्यासाठी तिच्यामध्ये असणारा जो स्थायी स्वरूप तिला नित्य राहण्यासाठी मदत करणारा आहे तोही सूर्य आहे, पृथ्वीचं स्थायी स्वरूप नीट राहण्यासाठी। आणि हे जर नसतं तर हे साधारण प्रसंगावरून लक्षात येतं की पाऊस पडला आहे आणि जिथं चिखल झालेला आहे, आता हा चिखल शेवटी वाळवण्याचं सुकवण्याचं काम कोण करणार? सूर्यच करतो। म्हणजे पृथ्वीचं पृथ्वी पण टिकवण्यासाठी, स्थायी स्वरूप टिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वाटा तो सूर्याचा आहे। या साध्या छोट्या घटनेवरून लक्षात येतं की या मोठ्या पृथ्वीचा हा आकार तिचं पृथ्वी पण टिकवण्यासाठी कारणीभूत आहे सूर्य। त्यानंतर विवस्वान नावाचा जो आठवा सूर्य आहे तो अग्निस्वरूप आहे, अग्निस्वरूप आहे, तो अन्न पचन करणारा सुद्धा आहे। त्याच्याच कृपेने अशी आतला जो जठराग्नी आहे तो प्रज्वलित होतो आणि अन्न पचन होतो। विवस्वान नामक सूर्यामुळे उदरात गेलेलं अग्नी जे अन्न आहे ते जठराग्नी प्रज्वलित होऊन त्यात पचन होतं। नंतर अंशु नामक जो सूर्य आहे तो चंद्राचं तेज निर्माण करणार आहे, चंद्राला तेज देणारा। म्हणजे इथंही तोच सिद्धांत आहे की चंद्र हा परप्रकाशी आहे, चंद्राला सूर्यापासून तेज प्राप्त होतं, म्हणून अंशु नामक सूर्य चंद्राला तेज प्रदान करणार आहे। तसं विष्णू नामक जो सूर्य आहे दहावा, तो विश्वामध्ये जे दैत्य प्रवृत्ती निर्माण होते ती दैत्य प्रवृत्ती संपवणार आहे, दैत्य प्रवृत्तीचा उच्छेदक हा विष्णू नामक सूर्य आहे। वरुण नामक अकरावा सूर्य जो आहे तो जीवनदायक आहे, जीवन प्रदान करणार आहे, समुद्रात निवास करणं आणि असा हा वरुण नामक सूर्य आहे। आणि मित्र म्हणजे बारावा जो आहे तो जगत कल्याण करणारा असा हा सूर्य आहे। म्हणून या ठिकाणी सूर्याची ही विविध नावं किंवा बारा नामं जी सांगितली, बारा कार्यही सांगितली, सूर्याची अनेक अजूनही नामं आहेत। पुरुष हे सूर्याचं नाम आहे, हिरण्यगर्भ हे सूर्याचं नाम आहे, अथवा दिवाकर हे नाम आहे, स्वयंभू हे नाम सूर्याचं आहे। पुरुष हे नाम आहे की पुर म्हणजे शरीर आणि त्यामध्ये शयन करणारा म्हणजे पुरुष। पुरुष शब्दाचा अर्थ आहे, नामाचा अर्थ आहे की पुर म्हणजे शरीर आणि त्यात शयन करणारा तो पुरुष। तसंच जो काही अपूर्व असा आहे, अद्भुत असा आहे, स्वतःचं तेज त्याच्या ठिकाणी आहे, जो स्वसंवेद्य आहे म्हणून तो स्वयंभू आहे। त्याला दुसरं कोणी तेज देण्याची, तेजस्वी करण्याची आवश्यकता नाही। त्याच्या तेजाने इतर तेजस्वी होतील, पण तेज जे आहे ते त्याच्या ठिकाणी स्वयंभू आहे, म्हणून त्याचं नाव आहे स्वयंभू। तसंच जो निर्माण झाला तेव्हाच हिरण्यमय असं अंड स्वरूपात आहे, म्हणून त्याला हिरण्य गर्भ असंही म्हटलेलं आहे, सोनेरी असं अंड निर्माण झालं। तो देवतांचाही देव म्हणून दिवाकर, अशा प्रकारची ही विविध नामं सूर्याच्या संदर्भात जे बघायला मिळतात, सूर्याच्याच निमित्ताने कालाचे सूक्ष्म विभागही होतात आणि कालाचे मोठेही विभाग सूर्याच्या निमित्ताने होतात। सूर्याच्या संदर्भातल्या या वेगवेगळ्या ज्या कथा या ठिकाणी आहेत, महात्म्य ज्या आहेत, पुढे एक संवाद सांगितला, एक कथा सांगितली की सूर्य महात्म्याचं श्रवण केल्याचा लाभ काय। एक वैश्य आणि दुसरा एक ब्राह्मण असा दोघांचा एक कथाभाग या ठिकाणी मांडला आहे। तो ब्रह्मदेवाच्या आणि कार्तिकेय यांच्या संवादातून तो सांगितलेला आहे. सुमंत ऋषी सांगतायत की ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांच्यात झालेला संवाद मी सांगतो, सूर्य महात्म्या संदर्भातच आहे. कार्तिकेयाने म्हटलं ब्रह्मदेवाला की मी सूर्य लोकाला गेलेला असताना एक विशेष असं दृश्य बघितलं, विलक्षण दृश्य बघितलं. हे दृश्य बघून सुद्धा मला मोठं आश्चर्य वाटलं. ते दृश्य त्याचा अर्धवोध जेव्हा झाला आणि ते ब्रह्मदेवालाही त्याचं कारण विचारताय, ब्रह्मदेवाने त्या प्रसंगासंदर्भात सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा त्या दिव्य विमानामध्ये बसून सूर्यलोकामध्ये त्याचं आगमन झालं तेव्हा सूर्यनारायण स्वतःच्या सिंहासनावरून उठलेत आणि त्या व्यक्तीला त्या सिंहासनावर विराजमान केलं. एवढा मान दिला, एवढा दर्जा त्याला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? स्वतः हात धरून सूर्यनारायण त्याला त्या आसनावर बसवत आहेत. काय असेल त्या व्यक्तीचं सामर्थ्य? काय केलं असेल सत्कर्म त्याने? त्यावेळेला त्याचं जो वृत्तांत या ठिकाणी सांगितला
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातील 8वा श्लोक आपण पाहणार आहोत. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावे, मना सज्जना हेच क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मनुष्यानं असं जीवन जगावं की देहपतनानंतर, म्हणजे मृत्यूनंतर देखील त्याची कीर्ती नावलौकिक माग समाजाकडून गायला जावा, असे समर्थ सांगतात. जीवन आदर्शभूत जगण्यासाठी काय करावं, काय करू नये, हे स्पष्टपणे वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. या श्लोकात म्हटलं की मृत्यूनंतर कीर्ती वर्णिली जावी. आता ही कीर्ती दोन प्रकारची असते, एक सत्कीर्ती असते आणि एक अपकीर्ती असते. प्रभू रामचंद्रांचं आपण वर्णन करतो किंवा कीर्ती गातो त्यावेळेला रावणाचा उल्लेख येतो. तथापि रामचंद्रांची कीर्ती ही सत्कीर्ती आहे आणि रावणाची कीर्ती ही अपकीर्ती आहे, ती येथे अभिप्रेत नाही. येथे अभिप्रेत आहे ती सत्कीर्ती. अशी सत्कीर्ती होण्यासाठी अंगी काही सद्गुण आवश्यक असतात. सच्चरित्र, त्याग, परोपकार, कष्टाची तयारी, परहिताविषयी तत्परता, वैराग्य, शांती, कर्तबगारी, औदार्य, पराक्रम, चातुर्य, सहनशीलता, क्षमा, करुणा, थोडक्यात दैवी गुणसंपत्तीने युक्त व्यक्ती असावी आणि त्या गुणांचा उपयोग समाजहितासाठी, देशहितासाठी असाच व्हावा. अशी पण दक्षता घेतली गेली पाहिजे. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा या इषणा म्हणजेच इच्छा, वासना आहेत. त्यापैकी वित्तेषणा, दारेषणा या वैयक्तिक आहेत. प्रपंचासाठी धन हवं म्हणून मनुष्य हव्या त्या मार्गाने पैसे मिळवण्याचा, ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यात लोभ येतो. दारेषणामध्ये पंचविध विषयासंबंधी आसक्ती असते. ती देहधारणेसाठी आवश्यक त्या विषयांचे सेवन करणं हे जरूर आहे, पण त्या विषयाची आसक्ती, त्याचं वारंवार स्मरण नसावं. प्रत्यक्ष विषय सेवन करत असताना देखील भगवंताचं स्मरण असावं. आता राहिली लोकेषणा. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्यावर प्रेम करावं, आपली कीर्ती सर्वांनी गावी, स्तुती करावी, प्रसिद्धी व्हावी, नाव छापून यावं असं वाटून त्या दृष्टीनं प्रयत्न केला, हे सगळं लोकेषणेत येतं. आपण लोकांच्या हितासाठी धडपड करावी. स्वार्थाकडून परार्थाकडे जावं हे बरोबर आहे, तथापि कीर्ती व्हावी म्हणून आपण कीर्तीच्या मागं धावू नये. आपण स्वतःच्या कल्याणाच्या दृष्टीने, स्वतःची शांती, समाधान, आनंद मिळावा म्हणून समाजहिताची, देशहिताची कर्म अवश्यमेव करावीत. त्यासाठी देहमनबुद्धीच्या पातळीवर तनमनधनानं, निष्काम बुद्धीनं सर्व प्रकारची कर्म जरूर करावीत, पण त्या सत्कर्माच्या फळाची अपेक्षा नसावी. मी कर्म केली असा अहंकार, अहंकर्तृत्व नसावं. परमेश्वर माझ्या देहमनबुद्धीकडून सर्व कर्म करून घेतो, तोच करता आहे, मी नाही, असा सद्भाव अंतःकरणात ठेवून कर्म करीत राहावे. कीर्ती व्हावं म्हणून नाही, थोडक्यात आपण कीर्तीच्या मागे न धावता आपले संपूर्ण जीवन संत सज्जनांना, भगवंताला आवडेल, मानवेल असं घालवत राहावं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, असे जर जमलं तर कीर्ती आपोआप आपल्या मागं येईल. आपण त्याच्याकडे मागं वळून पाहण्याचं कारण नाही. अशी सत्कीर्ती होण्यासाठी काय करायला पाहिजे तेही याच्यात सांगितलं की मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन जसं उगाळलं म्हणजे स्वतः झिजतं पण सर्वांना शीतलता आणि सुगंध देत राहतं. त्याचं फळ काय ह्याचा विचार चंदनाला नसतो, तो त्याचा सहज धर्म असतो. सूर्य जसा जगाला प्रकाश देतो आणि उष्णता देतो पण फळाची कीर्तीची अपेक्षा करत नाही, तसे मनुष्याने आपले जीवन उंच पातळीवर जगून परोपकारार्थ कष्ट व्हावं, फळाकडे दृष्टी ठेवू नये. फळाची अपेक्षा असेल तर त्याचं एकच फळ आहे, सर्व सज्जनांच्या अंतःकरणात आपल्या सत्कर्माने संतोष व्हावा, ते प्रसन्न व्हावेत आणि आपल्याही अंतरात्म्याला समाधान लाभावं. आपल्याला आंतरिक समाधान मिळालं की ते कर्म परमेश्वराला पोचलं असं खुशाल समजावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। आता ऐकूया स.अ. शुक्ल यांची गीतरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंज

पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी, ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर, सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर, त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये, सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर, त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतं नादविलीन चित्तपवनं शार्दूलचर्मांबरं ब्रह्मज्ञ।

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभुवूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी, शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्ट चतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराज सहितं वंदे गुरोर मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम रेम श्रीम क्लीम ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम बद्रीनारायणाय नमः। ओम दुर्गा देव्यै नमः।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। एक वाईकर भटजी स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटाला आला आणि त्याने स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याला परमसंतोष झाला। त्याने मनाशी ठरवलं की काही दिवस अक्कलकोटात राहून स्वामींचा नित्य सहवास प्रत्यक्ष अनुभवायचा, रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचं। एके दिवशी दुपारी तो वाईकर भटजी स्वामींच्या दर्शनाला आला आणि स्वामींच्या चरणांशी बसला। स्वामींनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि म्हटले, तुला काही विचारायचं आहे का? तुझ्या मनात जे काही आहे ते खुशाल विचार। वाईकर भटजीला आश्चर्याचा धक्काच बसला। स्वामींनी आपल्या मनातली खळबळ कशी काय ओळखली हे त्याचं त्यालाच कळेना। वाईकर भटजीने हात जोडले आणि स्वामींना तो सांगू लागला, वाईला एक ब्राह्मण मजकडे अनुष्ठानासाठी आला होता। समाप्ती झाल्यानंतर त्याने 21 ब्राह्मणांना भोजन घालायचं ठरवलं। आपण श्री दत्तात्रेयाचे परमभक्त आहोत असं सांगितलं, परंतु त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते। तो म्हणाला, माझी हुंडी 1-2 दिवसात वटेल, मला थोडे पैसे द्या। मी त्याला पैसे दिले, त्याने ब्राह्मण भोजन घातलं आणि त्याच रात्री तो गायब झाला, माझे पैसे बुडाले। स्वामी, त्याने श्री दत्तात्रेयाचं म्हणजे आपलंच नाव घेतलं ना, मग मला माझे पैसे परत मिळायला नकोत का? स्वामींनी त्या वाईकर भटजीकडे पाहिलं आणि सांगितलं, तो पळून गेलेला ब्राह्मण गर्दीत दर्शनाला उभा आहे। वाईकर भटजी त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याचा हात त्याने धरला, त्याला अद्वा तद्वा बोलू लागला। हे सारं स्वामींच्या समोर चाललं होतं। ब्राह्मणाने आपली चूक स्वामींसमोर कबूल केली, भटजीचे पैसे परत केले। वाईकर भटजीला आनंद झाला। तो महाराजांना म्हणाला, स्वामी, आपल्या कृपेने माझे पैसे परत मिळाले, मी आता काय करायचं ह्याची आज्ञा द्यावी। स्वामींच्या लक्षात आलं की हा काही शुद्ध भक्तीने आपल्यापाशी आला नाही, केवळ त्याने श्री दत्तात्रेयांचं नाव घेतलं म्हणून स्वामींनी तो चमत्कार केला होता, जणू ऋणातून मुक्तता केली। ते म्हणाले, आल्या वाटेने निघून जा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, परमेश्वराकडे आपलं एखादं काम व्हावं म्हणून साकडं घालू नये, कारण परमेश्वराला ते ठाऊकच असतं। आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी, त्याचं नित्य दर्शन घ्यावं। परमेश्वर ते काम स्वतःहून करतो ह्यावर अढळ श्रद्धा ठेवावी, कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये, त्याचा परिणाम चांगला होत नाही। परमेश्वर तुमचं काम करतो, परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता। एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता, हे तुमच्या लक्षात यायला नको का?

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 जुलै. वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असं सांगून ठेवलं आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणं शक्य नसल्याने भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितलं की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं. वेद भगवंताचं वर्णन करतात, नाम देखील भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसं नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसं नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसं नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतलं म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावं, किंबहुना आपण नाम घेतलं तर वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्याच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावं. आपण नेमकं तेवढंच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताला लबाडी खपत नाही. आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर तो पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगलानाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक यांचं व्याख्यान.
1: आता कर्म हा शब्द म्हणजे काहीतरी करणे, क्रूधातू आहे. क्रियामध्ये क्रूधातू आहे. कृती करणे क्रूधातू आहे. क्रिया, कृती, कर्म, कर्तव्य, काय फरक? त्याच्यात हा फरक दाखवला आहे. ज्यावेळी लोक तयार होतात त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या संबंधात काहीतरी कृती करणं म्हणजे कर्म. मी एकटा असेल, मी कुठेतरी गेलोय, अरण्यात पडलोय, दुसरा कोणी माणूस नाही, भूक लागली म्हणून नदीचं पाणी पिलो, काही कर्म झालं नाही. कृती झाली फक्त, किंवा क्रिया झाली, वेगळं काही झालं नाही. पण त्या पाण्यामध्ये मुंगी पडलेली मी बघितली आणि काही कारण नसताना किनाऱ्याचा एक दगड काढून तिच्या डोंबलात घातला आणि बुडून मारली तिला. त्या क्षणी कर्म झालं, वाईट कर्म झालं. काही कारण नव्हतं, मारलीच तिला. त्याच्याऐवजी मी झाडाचं पान घेतलं किनाऱ्यावरून, त्यात घातलं, त्या मुंगीला अलगद बाहेर काढलं, काठावर ठेवलं, तिचा जीव वाचवला. कर्म झालं. ते कर्म फळ देतं. क्रिया फळ देतं नाही असं नाही, क्रियासुद्धा फळ देते, पण कर्म हे कालांतराने फळ देतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्या या कर्मावरून पुनर्जन्म सिद्धांत तयार झाला की या जन्मात जी कर्म तुम्ही करता ती जर फळाला आली नाहीत तर त्यासाठी, ती भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागतो. हा दुसरा जन्म म्हणजे पुनर्जन्म. आत्ता आपला जन्म, याच्या आधी आपले जन्म झालेत, ते पूर्वजन्म. मग पूर्वजन्म, हा जन्म आणि पुढला जन्म म्हणजे पुनर्जन्म. आता याच्यापुढे ब्रह्माची व्याख्या करताना त्यांनी ब्रह्माला रूप अन्नमय ब्रह्म असं म्हटलंय. मग ब्रह्म कसं सांगायचं, कसं वर्णन करायचं? त्याचंच म्हणणं असं की जिथे जिथे काही रूप दिसतं ते ब्रह्मच आहे. माणसाचं रूप दिसलं ब्रह्म, कुत्रा दिसला ब्रह्म, जंतू दिसले ब्रह्म, वनस्पती ब्रह्म, पृथ्वी, तारे, सगळं ब्रह्म आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या दिसतच नाही, त्याला रूपच नाही. उदाहरणार्थ आकाश काय दिसतं? कधी काहीच दिसत नाही. वायू कुठे दिसतो? मग दिसत नसला तरी ते ब्रह्म नव्हे का? कारण ब्रह्म म्हणजे दिसणं अशी जर व्याख्या केली, जे दिसतं ते ब्रह्म, ते चुकलं. मग दिसत नाही पण अस्तित्वात आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की रूप आणि अन्न मिळून ब्रह्म तयार होतं. आता अन्न म्हणताना, अन्न म्हणजे काय? आपण खातो ते अन्न, हे सगळ्यांना माहिती आहे. त्या अन्नामध्ये काय असतं? पंचमहाभूत असतात. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी, ही पाचही तिथे असतात. त्यालाच अन्न असं म्हटलं जातं. अन्न या शब्दामध्ये अन आणि न असे दोन एक अक्षर एकत्र केलेत, घेऊन जाणारं काहीतरी, नेण्याची हलण्याची शक्ती जे देतं त्याला अन्न असं नाव दिलंय. नेण्याची हलण्याची शक्ती जे देतं ते अन्न. आता ही व्याख्या पुन्हा किती अचूक आहे बघा. आपण जर काही खाल्लं नाही तर हालचाल करायची शक्ती आपल्या अंगात उरत नाही, म्हणून ते अन्न महत्वाचं आहे. आणि हे अन्न हे ब्रह्मच आहे. आणि जे जे अन्न खाल्लं जातं हे ब्रह्मच आहे. म्हणून अन्न म्हणजेच ब्रह्म असं विधान आपल्या सगळ्या संतांनी केलेलं आहे. अन्न हे ब्रह्मच आहे, म्हणून अन्नाची नासाडी करू नका असं तैत्तिरीय उपनिषदात सांगितलंय. अन्नम न निंद्यात असं त्याचं म्हणणं आहे. तैत्तिरीय उपनिषदावर मग येईन, आता ओघाने आलं म्हणून ते विधान तुम्हाला सांगून टाकलं. आता याच्यापुढे या ब्रह्माचं वर्णन करताना किंवा आत्म्याचं वर्णन करताना हा उपनिषदकार मुंडक, आता कोण ऋषी हे कळायला मार्ग नाही, त्यांनी स्वतःचं नाव लिहिलेलं नाही, हे लोक ज्ञानामध्ये इतके पराकोटीला जातात, जणू ब्रह्माला जाऊन मिळतात, त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचं काहीच महत्व वाटत नाही. विश्वाचा पसारा ज्याला कळला त्याला स्वतःचं महत्व काय वाटणार, म्हणून तो स्वतःचं नाव सुद्धा लिहित नाही. म्हणून या मुंडक उपनिषदाने किंवा या सगळ्या उपनिषदांनी कुठेही स्वतःचं नावाचा उल्लेख केलेला नाही. हे आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य, स्वतःचं महत्व कुठेही प्रतिपादन करायचं त्यांना वाटतच नाही. आता हे जे ब्रह्म आहे किंवा हा जो आत्मा आहे हा कसा आहे? त्यांनी सर्वज्ञ आणि सर्वविद असं म्हटलेलं आहे. तो सर्वज्ञ आहे आणि सर्वविद आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्ञ म्हणजे जाणणे, सगळं काही जाणणारा तो आहे म्हणून सर्वज्ञ. सर्वविद म्हणजे काय? विद म्हणजे असणे आणि विद म्हणजे मिळवणे. दोन्ही शब्द आहेत, दोन्ही अर्थ आहेत एकाच धातूला. विद म्हणजे सगळीकडे असणे, हा खरोखरच तो आत्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे म्हणून तो सर्वविद आहे. आणि सगळीकडे आहे म्हणून तो सगळं काही मिळवतो, काही मिळवणं अशक्य नाही. म्हणजे तर सगळं मिळवतं, प्रत्येक गोष्ट मिळवतो. म्हणून हे दोन शब्द त्यांनी वापरलेत, सर्वविद आणि सर्वज्ञ. का म्हटलं सर्वविध? आणि का होतो सर्वज्ञ? सर्व विद आहे म्हणूनच तो सर्वज्ञ आहे. प्रत्येक ठिकाणी तो अस्तित्वात आहे. तुम्ही अगदी रात्रीच्या अंधारात कोणी काही बघत नाही याची खात्री करून एखादं कृत्य करता, पण ते त्याला कळतं कारण तुमच्या सांगत तो आहे, तुम्ही काय केलं बरोबर कळलं, आणि त्याचं नोंदही तो घेतो लगेच आणि त्याचं फळ भोगायला लावतो. पण त्याच्यापासून सुटका नाही. म्हणून हे किती अचूक विधान केले बघा, सर्वज्ञ आणि सर्वविद सगळीकडे तो आहे. आता हे सांगितल्यानंतर त्यांनी बाकीच्या इतरांची वर्णन करायला सुरुवात केली. त्यात तो ब्रह्माग्नीचं वर्णन करतोय. मी अग्निच सगळीकडे भरून राहिलाय. अग्निशब्द, अग्नि म्हणजे आग आपण म्हणतो, त्यात अग्नीमध्ये दोन पुनर्धातू आहेत. अग म्हणजे वर्तुळाकार आणि नी म्हणजे नेणारा, वर्तुळाकार गती असलेला. वर तोच जातो पुन्हा खाली तोच येतो, असं राडगाडगं सतत चालू असतं अशी ती शक्ती म्हणजे अग्नी. हा अग्नि कसा आहे त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की त्याला सात जिव्हा आहेत त्या अग्नीला, म्हणजे ब्रह्माग्नीला, ब्रह्मरूपी अग्नीला सात जिव्हा आहेत. कुठल्या सात? त्यांनी लगेच एक मालिका सांगितली, काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी आणि विश्वरुची, सात बरोबर सांगितल्या. या सात जिव्हा अग्नीच्या म्हटल्यावर आमचे सगळे पंडित आणि सगळे या दृष्टीने विचार करणारे शास्त्रज्ञ एकच म्हणत असत की अग्नीमध्ये सात जिव्हा कुठे आहेत, आणि मग गडबडायचं. पंडितही गडबडायचे की होमकुंडात पेटलेला अग्नी असतो त्याच्या सात ज्वाळा दिसतात का? नाही, एखाद वेळी एकच असते, एखाद वेळी 10 असतील 100 असतील. मग हे सातच का सांगितलं? म्हणून याच्या मागे मी लागलो की काय याचं मर्म शोधलं पाहिजे. मला एक वैशिष्ट्य माझं, मी ध्यानामध्ये जातून मला अर्थ उलगडतात, कारण या उपनिषदांनी ध्यान करायला सांगितलेलं आहे. ब्रह्मविद्या आहे ती, म्हणून ध्यानाशिवाय काही मिळणार नाही. चित्तानेच ते ब्रह्म जाणता येतं असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे. ध्यान करून चित्तापर्यंत जायचं, चित्त स्थिर करायचं, म्हणजे त्याच्यात आत्म्याचं प्रतिबिंब आपोआप उमटतं आणि सगळे अर्थ उलगडतात. तसा अर्थ मला उलगडला. या सात जिव्हा या होमकुंडातल्या अग्नीच्या नाहीत, ब्रह्माग्नीच्या आहेत. आणि त्या कुठल्या? काली. पहिली त्यांनी सांगितली काली. काली म्हणजे काळाची शक्ती. मग आपण जी काही सगळी कामं करतो याच्या मागे काळाची शक्ती निश्चित आहे. ठराविक मनुष्य झाला वयाचा की मृत्यू येतो. माणूसच नाही, कुठल्याही पदार्थाला ठराविक काळ गेला की मृत्यू येतो. का? ती शक्ती संपते की ती शक्ती तो मृत्यू घडवते, म्हणून काली. आता कराली शब्द वापरला. कराल म्हणजे भयंकर असा एक अर्थ येतो. का तो अर्थ निर्माण झाला? त्याच्या मागे खोल गेल्यावर कळतं बरोबर. कराल, कराली, मूळचा शब्द कराली. कराली हा इकारांत असल्यामुळे तो स्त्रीलिंगी शब्द वाटतो, म्हणून त्याचं पुल्लिंगी. भयंकर म्हणजे पुरुष साधारण भयंकर असतात, म्हणून त्याचं पुल्लिंग केलं कराल. कराल हा मूळचा शब्द नाही, कराली शब्द आहे. त्याची फोड केली की कर आणि आली. आली म्हणजे रांग, कर म्हणजे हात, हातांची रांग असलेली शक्ती, म्हणजे अनेक कामं एकाच वेळी करणारी शक्ती. आपण एकाचाने एक काम एकदाच करतो. असे दोन हात आहेत, मग दोन कामं एका वेळी करता येतात. 10 हात असले की 10 कामं एका वेळी. तसं अनेक हात असलेली, अनेक कामं एका वेळी करणारी जी शक्ती, ती कराली म्हणजे आजची वीज, विद्युत. बघा, इथे दिवे लावते, पंखे चालवते, एसी लावते, सगळं करते, एकाच वेळी सगळं करत असते, म्हणून कराली म्हणजे विद्युत. तुम्हाला वाटेल डॉक्टर वर्तक फारच तर्कट करतात, त्यावेळी वीज माहीत होती का? माहीत होती, हे त्याचं ठाम उत्तर आहे. कराली म्हणजे विद्युत ही माहीत होती. अगस्ती ऋषींनी एक संहिता लिहिली आहे, त्याच्यामध्ये मॉडिफाईड डॅनियल सेल कशी करायची हे दिलं आहे, आणि त्याप्रमाणे मी स्वतः माझ्या एका विद्यार्थ्याला सांगून केलं आणि सेल बनवली, त्यातून 1 व्होल्टचा करंट मिळायला लागला. त्या अगस्तीने हेही पुढे सांगितलंय की या पद्धतीने जर 100 कुंभ केले तर त्याच्यापासून असं असं घडतं. काय घडतं? अनेन जलभंगोस्ती प्राणो दानोषु वायुषु. मग याच्यामुळे जलभंग होतो, मग पाण्याचं विभाजन होतं. कशात? प्राण आणि उदानवायूमध्ये. आज इलेक्ट्रोफोरेसिस माहिती आहे ना पाण्याचं, पाण्यातून ते विद्युत करंट सोडला तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार होतो. प्राणो दानेषु, प्राण आणि उदान याच्यामध्ये पाण्याचं विभाजन होतं. मी केमिस्ट्री माहीत होती, इलेक्ट्रिसिटी माहीत होती, म्हणून ते नाव दिलं त्यांनी कराली, अचूक नाव दिलंय. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय, या साधनामुळे तांब्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मोलामा चढवता येतो. इलेक्ट्रोप्लेटिंगचं वर्णन आहे. त्याच्या पुढे म्हणतो, याच चायनी जो उदान वायू तयार होतो तो एका फुग्यामध्ये भरा, त्याला खाली शकट लावा, म्हणजे बसण्याची जागा लावा, त्यात बसा, हा आकाशात उडून जातो. म्हणजे अगदी पहिलं विमान, प्रिमिटिव्ह एरोप्लेन, त्याचं वर्णन आहे. हे उदान म्हणजे हायड्रोजन. आज माहिती आहे, हायड्रोजन वायू जर फुग्यामध्ये भरला तर आकाशात उंच जातो फुगा. तसं हे करत असत. मग कराली म्हणजे वीज हे मान्य करायला लागतं, इतकी उदाहरणं आहेत. आता करालीनंतर त्यांनी मनोजवा सांगितले. मनोजवाची आधी पुढली दोन घेतो, सुलोहिता आणि सुधूम्रवर्ण. सुलोहिता, लोहित म्हणजे लाल, सु म्हणजे त्याच्याहून श्रेष्ठ, म्हणजे आजच्या भाषेत इन्फ्रारेड. लोहित म्हणजे रेड आणि त्याच्या

1,87,372.5 मैल इतका वेग आहे त्याचा प्रकाशाचा. पण मनाचा वेग त्याच्याहूनही जास्त आहे. सूर्याचा किरण पृथ्वीपर्यंत यायला 9 मिनिटं लागतात, पण मनाने पृथ्वीवरून सूर्यावर जायला किती लागतं? मी आत्ता म्हणलं की सूर्यावर आहे, मी मनाचा वेग जास्त आहे. म्हणजे प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त गती असलेली एखादी शक्ती म्हणजे मनोजवा. परवापर्यंत हे कुणी मानायला तयार नव्हतं, पण आता नवीन सायन्स, सुदर्शन नावाचा एक आपला हिंदूच शास्त्रज्ञ अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, तो आणि देशपांडे या दोघांनी मिळून शोध लावला. टॅकिऑन असं नाव दिलं. हे जे प्रोटॉन वगैरे जसे असतात, मे अणूच्या आत असलेले परमाणू, या परमाणूमध्ये एक परमाणू असा आहे की ज्याला प्रकाशापेक्षा जास्त गती असते, त्याला टॅक्यॉन, टॅकी म्हणजे जोरात जाणार अशा अर्थाने तो शब्द वापरलाय. माझी त्या सुदर्शनची ओळख झाली असती तर मी त्याला सांगितलं असतं मनोजेवा नाव दे त्या कणाला, प्रकाशापेक्षा जास्त गती त्याला असते. हे त्याचं विशेष. हा 1960 ते 1970 दरम्यान हा कण सापडलाय टॅक्यॉन. आधी कुणी मान्य करत नव्हते, आइन्स्टाईन सुद्धा मान्य करायला तयार नव्हता, पण मग आइन्स्टाईनला सुद्धा ते मान्य करावं लागलं की असा कण असतो, तो जास्त गतिमान असतो, प्रकाशापेक्षा जास्त, त्याला यांनी मनोजवा नाव दिलेलं आहे. आणि विश्वरुची, विश्वरुची यात रुची शब्द आहे. माझ्या तोंडाला रुची नाही, जेवायला नको असं आपण म्हणतो. हे फारच रुचकर आहे, म्हणजे खावंसं वाटतं, तो हा शब्द आहे. काय खावंसं वाटतं? विश्व, जिला विश्व खाव असं वाटतं अशी ती शक्ती आहे, ती विश्वरुची. म्हणजे आजच्या भाषेत ब्लॅक होल्स. ब्लॅक होल जवळ जर आपली पृथ्वी गेली तर क्षणात नाहीशी होईल, गडपवील तिथे. पृथ्वी तर काय, सबन सूर्यमाला गेली तरी ब्लॅक होलमध्ये खलास होईल, गॅलेक्सी सबन जाईल ब्लॅक होलमध्ये, एका क्षणात नाहीशी होते, अशी विश्वरुची. हिलाच पुढल्या भाषेत मग काली म्हटलंय. काली, काली कराली ज्यात लिखती काली, ती काली म्हणजे आता सूर्यावर आधारित जो काल, ती एक शक्ती पण आहे, पण त्याच्याहून प्रचंड जी शक्ती जी काळी दिसते, म्हणजे ब्लॅक होल ज्याला म्हणतात ती काळी, असं दुसरं रूप. ते पुढे वर्णन ते या मुंडकाच्या उपनिषदाच्या संदर्भात येणार नाही, ते आता बाजूला ठेवतो. तर अशी ही 7 जिव्हा. जिव्हा का म्हटलं? तर ह्या सगळ्या लपलेल्या आहेत, लक्षात एकदम येणार नाहीत. कुठलाही माणूस लपलेला असला तर आपल्या लक्षात येत नाही, पण जो तो जो काही उद्गार काढेल तर लगेच लक्षात येतं. उद्गार कशामुळे काढला जातो? जिव्हेमुळे. जीव असेल तो काहीतरी म्हणेल. आता इथे या खोलीत समजा कोणतरी लपून बसलाय आणि काहीतरी मी बोललो आणि वा असं तुझं म्हणला, लगेच लक्षात येईल तुला आपला येते ते म्हणून. तसं जिभेमुळे लक्षात येतं, तशा या 7 जिभांमुळे ते जे ब्रह्म आहे त्याचं अस्तित्व जाणवतं की ही करतंय हे ब्रह्मच करतंय, दुसरं कोणी नाही. आणि म्हणून या 7 एनर्जी बँड्स आहेत ज्या आजच्या सायन्सने मांडलेल्या आहेत. 7 एनर्जी बँड्स आजच्या सायन्सने मानले आहेत, त्याच ह्या 7 जिव्हा अग्नीच्या. कारण हा अग्नी म्हणजे ब्रह्माग्नी आहे, लोकादिम अग्नी आहे, लोक निर्माण होण्यापूर्वीचा अग्नी आहे, असं हे वर्णन या उपनिषदामध्ये केलेलं आहे. आता यांनी हे वर्णन करताना सूर्याला त्या अग्नीची एक क्षुद्र समिधा असं म्हटलंय. आपला सूर्य मे त्या ब्रह्माग्नीची एक क्षुद्र समिधा आहे. समिधा मे यज्ञामध्ये ज्या काड्या वापरतात ती एक क्षुल्लक काडी म्हणजे सूर्य. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान ह्या ऋषीला झालं होतं हे कळतं. आजचे सगळे शास्त्रज्ञ म्हणतात सूर्य फार प्रचंड आहे, पण हा म्हणतो एक क्षुल्लक काडी काय, काडीच आहे, काही अर्थ नाही त्याला. कारण इतके बाकी आता सायन्सने शोधलंय, आपला सूर्य काहीच नाही असे बाकीचे तारे आहेत. आपल्या सूर्याच्या 100 पट नाही, 1,000 पट मोठे आहेत, 5,000-7,000 पट मोठे सूर्याच्या असे तारे आहेत. हे आज सायन्सला कळलंय, त्या काळी कसं कळलं? कळलं होतं. आणि म्हणूनच तो म्हणतोय की सूर्य म्हणजे क्षुद्र काळी. आणखीन एक महत्वाची गोष्ट मध्ये सांगतो. यामध्ये या उपनिषदामध्ये त्यांनी एक महत्वाचा मंत्र दिलाय, द्वा सुपर्णा संयुजा सखाया. द्वा सुपर्णा म्हणजे 2 पक्षी आहेत, कसे एकमेकाशी जुळलेले अगदी आहेत, एकमेकाचे मित्र आहेत. कोण हे 2 पक्षी? त्यात पुढे तो म्हणतोय हे एकाच झाडावर 2 आहेत, त्यातला एक झाडाची फळं खातो आणि दुःखात पडतो, दुसरा नुसता बघतो आनंदात राहतो. हे जे वर्णन केलंय हे एका शरीरातले म्हणजे एका वृक्षावरचे 2 पक्षी म्हणजे आत्मा आणि प्राण, किंवा आत्मा आणि जीव, किंवा प्राण आणि जीव काही म्हणा. तर प्राणाला आत्मा म्हटलं तर आत्मा म्हणजेच प्राण आणि जीव वेगळा. कसा आहे हा आत्मा किंवा प्राण? या शरीराचे भोग घेत नाही, शरीरातच असतो पण अलिप्त असतो, म्हणून फळं खात नाही. जीव मात्र शरीराची फळं खाऊ बघतो आणि दुःखात पडतो.

0: होतं की नाही. बासुंदी आवडली खूप म्हणून प्यायलो 10 वाट्या, जुलाब होणार, दुःख चालू होणार, आत्मा नुसतं बघतो वा छान आहे म्हणतो ना गप्प राहतो, त्याला काही भोगायला लागत. हे वर्णन. आता हे वर्णन सांगण्याचं कारण, अशाच तऱ्हेचं एक चित्र मोहेंजोदारो येथे उत्खननात सापडलेलं आहे. आमचे आर्किओलॉजिस्ट असं वारंवार सांगत होते की मोहेंजोदारो ही संस्कृती बाहेरून आलेल्या आर्यांनी मोडली. माझ्या लक्षात आलं की ते हे चित्र आहे, झाडावर दोन पक्षी, एक फळ खातोय दुसरा खात नाही, म्हणजे मुंडक उपनिषदाच्या आधाराने बनवलेलं ते चित्र आहे, म्हणजेच आर्य संस्कृतीचंच आहे. कारण उपनिषद ही आर्य संस्कृतीची आहेत, म्हणजे मोहेंजोदारोची संस्कृती आर्य संस्कृती होती. बाहेरून आर्य आलेले नाहीत, हिंदुस्थानातलेच आर्य, हे जाणून घेतलं पाहिजे. पण आम्ही ते जाणूनच घेत नाही. पाश्चात्य काहीतरी म्हणतात आणि आम्ही त्यांची रे ओढतो, ते म्हणतात ते प्रमाण असं समजतो, हे तेच चुकतं. म्हणून ही हे जे चित्र आहे हे मुंडक उपनिषदानंतर केलेलं चित्र आहे, म्हणजेच मुंडक उपनिषदानंतर मोहेंजोदारो संस्कृती झालेली आहे. मोहेंजोदारोचा काळ कमीत कमी 3000 वर्ष इसवीसन पूर्व असा ठरलाय, आणि त्यात हे चित्र आहे. म्हणजे मुंडक उपनिषद 3000 इसवीसन पूर्वच्या आधी लिहिलं गेलंय हे नक्की झालं, आणि मी नेमकं तेच सांगतोय. म्हणून हा काळ तंतोतंत जुळतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयती असं एक विधान आहे, नेहमी सत्याचाच विजय होतो. वरवर पाहता हे बरोबर नाही असं वाटतं. आपल्या हिंदुस्थानने सत्यमेव जयते असं घेतलंय, पण उपनिषदात सत्यमेव जयती असं म्हटलंय. माझ्या मतामध्ये सत्यमेव जयेत असं करायला पाहिजे, सत्याचाच विजय होवो. कारण व्यवहारात दिसतं सत्याचा विजय होतच नाही, बऱ्याच वेळा असत्याचाच विजय होतो, हे वारंवार आपल्या अनुभवाला येतं. पण हे वरवर पाहून शेवटी मी अंतिम निकाल ज्याला म्हणतात तो जर बघायचा असेल तर सत्यच सिद्ध होतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी जे विधान केलंय ते तसं बरोबर आहे हे आपल्याला मान्य करावंच लागतं. या उपनिषदामध्ये बाकी पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळ्या काही मी इथे घेत नाही. हे मुंडक. यानंतर मांडुक्य उपनिषद हे प्रख्यात आहे. या मांडुक्य उपनिषदाने केवळ ओम बद्दल माहिती दिलेली आहे, म्हणजे तो स्वतःला मांडुक्य म्हणतो, म्हणजे मांडूक म्हणतो. का म्हणतो? तर मंडुकाचा तो मांडूक, मंडूक म्हणजे बेडूक. त्यांनी स्वतःला बेडकाचं रूप घेतलं, मी बेडकाचाच कोणतरी, बेडकासारखाच कोणतरी, म्हणून मंडूक. आणि त्यांनी जे लिहिलं ते मांडूक, मांडुक्य उपनिषद. का म्हणतो तो? ओम शिवाय मी काही जाणत नाही. विहिरीतला बेडूक जसं विहिरीशिवाय दुसरं काही जाणत नाही, तसं हा ऋषी ओमशिवाय जाणत नाही म्हणून तो स्वतःला मांडुक्य म्हणतोय. आणि ओम म्हणजेच ब्रह्म असं त्याचं म्हणणं आहे. हा ओम 4 भागांचा आहे. खरोखरच ओम हे जे अक्षर बघितलं तर अ असतो पहिला, त्याच्यावर उकार, त्याच्यावर एक कंस आणि टिंब, हा ओम. 4 मात्रांचा ओम आहे. अ उ म, म अर्धा आणि ते शेवटी टिंब जे आहे ते, असा 4 मात्रांचा ओम. ते म्हणजेच विश्व कि ते म्हणजेच ब्रह्म असं याचं ठाम मत आहे. आणि त्यात त्यांनी त्याचे 4 भाग सांगितलेत. ते 4 भाग आपल्याला व्यवहारात जाणवतात. प्रत्येक प्राणी जागृत असतो ही त्याची पहिली अवस्था, म्हणजे ते आत्म्याचे 4 भाग आहेत. ओमचे 4 भाग म्हणजे आत्म्याचे 4 भाग. या आत्म्याचे 4 भाग, पहिला भाग म्हणजे जागृत अवस्थेतला प्राणी. जागृत अवस्थेतला प्राणी काही काळाने झोपतो, सुषुप्त, ही दुसरी अवस्था. त्या मधल्या काळात मी अगदी जागृती आणि अगदी सुषुप्ती याच्या मधल्या काळात स्वप्न बघत असतो, ती स्वप्नावस्था, ही तिसरी अवस्था आहे. आणि याच्या पलीकडे म्हणजे सुषुप्तीच्याही पलीकडे त्याला काय म्हणजे समाधी अवस्था असं म्हटलंय, ही चतुर्थ अवस्था. आणि प्रत्येक प्राण्याला अशा 4 अवस्था असतात हे या उपनिषदाने सांगितलंय. जागृतीमध्ये आपण नेहमी बघतोच ही जागृती आहे, स्वप्न बघतोय, म्हणजे सुषुप्ती आणि स्वप्न या निद्रांचं विभाजन यांनी केलं हे महत्वाचं आहे. आज सायन्सने ते मानलेलं आहे. स्वप्न सबंध झोपेत कधीच पडत नाहीत, ठराविक काळ स्वप्न पडत असतात. आणि स्वप्नमय झोप ही खऱ्या अर्थाने सुसुप्ती नसते, म्हणजे चांगली झोप नसते. स्वप्नमय झोप असेल तर सकाळी उठल्यावर आपल्याला चांगलं वाटत नाही, गाढ झोप असेल सकाळी उठल्यावर एकदम ताजेतवाने असतो. ही हा जो भेद हा या मुंडक उपनिषदाने केला आहे, आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या ब्रह्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या खोलात मी आत्ता काही शिरत नाही. आता आपण तैत्तिरीय उपनिषदाचा विचार करू. तैत्तिरीय का म्हटलं? तैत्तिरीय तित्तिरी ऋषीच्या काय कुलामध्ये निर्माण झालेलं. हा तैत्तिरीय ऋषी अगदी प्राचीन काळचा होता, वेदाच्या सुमाराचा. अगदी मूळची जी तैत्तिरीय संहिता आहे ती वेदाची आहे, यजुर्वेदाची आहे. त्याचा काळ निश्चितपणे ज्योतिर्गणितांनी 8-8.5 सहस्र इसवी सन पूर्व असा ठरतो. मी आजपासून 10 सहस्र वर्ष मागे, इतका प्राचीन तो आहे. त्यानंतर केव्हा तरी हे उपनिषद लिहिलं. सामान्यपणे असं घडतं, आधी वेदाची संहिता प्राचीन काळी लिहिले गेले. वेदांचा अर्थ नीट कळत नाही म्हणून त्याचं वर्णन करण्यासाठी, निरूपण करण्यासाठी ब्राह्मण लिहिली गेली. त्या ब्राह्मणातला विशिष्ट तत्वज्ञानाचा भाग घेतला त्याला आरण्यक असं म्हटलं. ही आरण्यके अत्यंत अवघड असतात म्हणून त्यातलं सोपं तत्वज्ञान किंवा तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं ते उपनिषद. असे 4 टप्पे आहेत म्हणून तैत्तिरीय संहितेनंतर कालांतराने हे तैत्तिरीय उपनिषद लिहिलं गेलं हे आपल्याला याच्यावरून नक्की कळतं. आता हे जे कृष्ण यजुर्वेदाचं म्हणजे तैत्तिरीय संहितेचं सांगितलं 8.5 सहस्र इसवी सन पूर्व, पण या उपनिषदाचा काळ साधारण 4.5 सहस्र वर्ष इसवी सन पूर्व असा ठरतो. त्या गणिताच्या खोलात काही इथे मी जात नाही. इथे पण शांतीमंत्र दिलेत. शांतीमंत्र हे एक मर्म सांगणारे आहेत. त्यात त्या त्या देवतांचा उल्लेख केलाय. ते त्या त्या त्या देवता आम्हाला चांगल्या होत, आमच्यावर कृपा करोत असं म्हटलंय. पण या देवता या नक्षत्रांच्या देवता आहेत आणि या नक्षत्र ही 4 नक्षत्र साधारणपणे म्हणजे उत्तरायण आरंभ, दक्षिणायन आरंभ, शरद संपात आणि वसंत संपात ही ते असलेली नक्षत्र. आणि त्याच्यावरून आपल्याला नक्की त्या उपनिषदाचा किंवा निदान त्या शांती मंत्राचा काळ काढता येतो. त्याही गणिताच्या खोलात मी आत्ता शिरत नाही. आता काय सांगितलंय या तैत्तिरीय उपनिषदाने? इंद्र म्हणजे काय त्याने सांगितलंय? इंद्र हा ज्ञानाने वेष्टित असलेला ब्रह्माचा कोश आहे असं तो म्हणतोय. इंद्र हा ज्ञानाने वेष्टित असलेला ब्रह्माचा कोश म्हणजेच आत्मा. आत्मा आत्ताच तुम्हाला सांगितलं, ब्रह्म हे सगळीकडे पसरलंय. आत्मा एका प्राण्याच्या शरीरातली तीच शक्ती, ती म्हणजे आत्मा. एक शक्ती सगळ्या विश्वात भरली आहे, पण आपण शरीराच्या संदर्भात बोललो तर ती शक्ती शरीराच्या आत सुद्धा आहे. त्या आतल्या भागाला आत्मा मी या अर्थाने म्हणायचं, पसरलेल्याला ब्रह्म असं म्हणायचं. तर ही जी ब्रह्म नावाची शक्ती जी कुठल्याही प्राण्याच्या शरीरात असते त्या शरीरातल्या भागाला इंद्र असं म्हणायचं. ही इंद्रदेवता, इंद्रदेवता ही अशी आहे. आत्मा म्हणजे इंद्रदेवता हे लोकांना समजत नाही. इंद्र म्हणजे देवांचा राजा, मग तो पितांबर नेसलेला, डोकर मुगुट असलेला, हातात सोन्याचा पेला, त्यात अमृत नावाचं कुठलं तरी मधासारखं द्रव्य, ही कल्पना ही अगदी चुकीची आहे. हा इंद्र असा नाहीच आहे. इंद्राला काही आकार नाही, निर्गुण निराकार असाच तो आहे. हे महत्वाचं आहे. आता हा इंद्र कसा, त्याचं कोडं उलगडण्यासाठी तुम्हाला सांगतो. याला ब्रह्माचा कोश असं म्हटलंय. ब्रह्म म्हणजे सगळीकडे पसरलेलं, ते सगळं थोडक्यात आणलं म्हणून त्याला कोश म्हटलं. संपत्ती खूप असते, एका कोशात थोडीशी साठवलेली असते, तसं ते ब्रह्म सगळे एकत्र साठवले थोडक्या जागेत, तो म्हणजे हा कोश, म्हणून तो आत्मा म्हणजेच त्याला इंद्र असं म्हटलंय. आता हा इंद्र म्हणजे आत्मा कसा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे उपनिषदाने वर्णन करून सांगितलेलं नाही, मला जे स्फुरलेलं ते सांगतो. इंद्र आणि इंद्रिय हे 2 शब्द आहेत. इंद्रिय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. म्हणजे मी डोळ्याने बघतो, हे डोळा हे एक इंद्रिय झालं. कानाने ऐकतो, कान हे इंद्रिय झालं. अशी 5 इंद्रिय आहेत. इंद्रिय हा शब्द कसा आहे, त्याला समांतर दुसरा शब्द म्हणजे रुद्रिय. रुद्रिय सगळ्यांना माहीत असतं. कोणासाठी रुद्र? रुद्रासाठी रुद्रिय आहे, हो ना. शंकर म्हणजे रुद्र. त्या शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही रचलं त्याला रुद्रिय असं म्हणतात. म्हणजे रुद्रिय हा शब्द रुद्रापासून निर्माण झाला आहे. रुद्रासाठी जे आहे ते रुद्रिय. तसं इंद्रिय हा शब्द इंद्रापासून निर्माण झाला आहे. इंद्रासाठी जे आहे ते इंद्रिय. आता आपली इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपण बघतो, ऐकतो, चाकतो, हुंकतो आणि स्पर्श घेतो. कुणासाठी? माझ्यातलं कोण हे सगळं स्वीकारतोय? तो जो कोणी स्वीकारतोय तो इंद्र आहे. आता हे दरवेळी मेंदू स्वीकारतो का? आजचं सायन्स समजतं मेंदू. मेंदूला कित्येक गोष्टी कळत नाहीत. मेंदूला कळण्यापलीकडे काही गोष्टी होतात पण त्याला कळतात, तो आज जो बसला आहे तो. उदाहरण सांगतो, आता मी बोलतोय, बोलता बोलता असा हात केला आणि कुठेतरी उघडी वायर तिला लागला, मला शॉक बसेल, माझा हात झटकन असावी, माझ्या मेंदूला कळायच्या हात हात बाजूला झालेला असतो. कोण घडवतो हे? तो इंद्र म्हणजे आत्मा माझा. हे जाणून घेतलं पाहिजे. हे ज्ञान पूर्वीच्या लोकांना होतं, हे आज मध्ये लुप्त झालं. आजच्या सायन्सला इतकं बारीक सारीक माहीत नाही, हे आणखीन मोठं आश्चर्य आहे. तर असा हा इंद्र. आता हा जो इंद्र आहे याचं वर्णन करताना त्याने असं म्हटलंय की हा इंद्र कुठे असतो, दोन टाळूंच्या मध्ये. टाळू दोन कुठे असतात? आता मराठीमध्ये या तालुका हा शब्द संस्कृतमध्ये वापरलाय, त्याचं मराठी रूपांतर टाळू असं केलं जातं. टाळू म्हटलं की लहान मुलाची भरतात ती टाळू, मग हा भाग. टाळा म्हटलं की हा भाग, हा तोंडाच्या आत वरच्या जबड्यात जो असतो तो टाळा, त्यालाही तालुकाच म्हणतात संस्कृतमध्ये. मग हा टाळा आणि ही टाळू म्हणजे या दोन तालुक्यांच्या मध्ये तो असतो असं म्हणतोय. हे वर्णन कोणाचं आहे? मेंदूचं आहे. लक्षात, मी हा आत्मा कुठे असतो? त्या मेंदूमध्ये असतो असं म्हणतोय. मी हा इंद्र तिथं आहे आणि म्हणून त्याला कोश म्हटलंय, एका थोड्या जागेत त्याला बसवलेलं आहे असा हा कोश. आता याचं वर्णन पुढे करताना त्याने असं म्हटलंय की हा जो आहे इंद्र, किंवा त्याला इंद्र योनी असं म्हटलंय, हा सगळ्या डोक्यात केसाच्या अंतापर्यंत असतो. आता केसाच्या अंतापर्यंत म्हटलं तर इथपर्यंत केस असतात आणि इकडे इथपर्यंत, याच्यामध्येच नेमका मेंदू बसलेला आहे. केसाचा अंत म्हटलं तर डोक्यावरचा लांब केस त्याच्या टोकापर्यंत, पायावरच्या केसापर्यंत, खरोखरच मेंदू म्हणजे नसा तिथपर्यंत पोहोचलेले असतात. मी त्या दृष्टीने त्याचं विधान बरोबर आहे असं हे या उपनिषदाने सांगितलेलं वैशिष्ट्य. या उपनिषदाने आणखीन एक महत्वाची गोष्ट दिली आहे, ती म्हणजे व्याहृती. व्याहृती म्हणजे काय नेमकं माहीत नाही. अनेक ग्रंथ पाहिले, मी सुद्धा तपासले होते, व्याहृतीचा नेमका अर्थ कळत नाही असं सगळे पंडित म्हणतात. तो अर्थ मला कळला. कशाला व्याहृती म्हणायचं? वी अधिक आ अधिक हृती हा शब्द आहे. रू म्हणजे घेणे, हृती म्हणजे जे घ्यायचं ते, कसं विशेष रीतीने आपल्याकडे घ्यायचं ते व्याहृती. ही भूमी मला पाहिजे, भूमी ही व्याहृती झाली. म्हणून मंत्र म्हणताना ओम भूर भुव स्वा जे म्हणतात हे व्याहृती आहेत. काय पाहिजे? भू, जमीन आम्हाला पाहिजे, पृथ्वी आम्हाला पाहिजे, भूवरलोक म्हणजे वातावरण सगळं पाहिजे, स्वर्गलोक आम्हाला पाहिजे, अशा त्यांच्या मागण्या आहेत. ह्या तीन व्याहृती माहीत होत्या, पण तैत्तिरीय उपनिषद लिहितं महाचमसाचा पुत्र होता त्यांनी चौथी व्याहृती शोधून काढली, ती म्हणजे मह. चौथी व्याहृती म्हणजे मह. कशी? आता बघा, भू म्हणजे पृथ्वी, कळलं? पृथ्वीच्या भोवती वातावरणाचा भाग आहे सगळा, खूप 5,000 मैल इतका उंच वातावरणाचा भाग हा सगळा भूवरलोक. या भूवरलोकाचा सगळ्यात वरचा टप्पा म्हणजे वातावरणाचा सगळ्यात वरचा टप्पा हा सुवरलोक, स्वर्ग, द्यूलोक असं म्हटलंय. वेदात सगळीकडे द्यावा पृथ्वी जोडी येते. द्यूलोक याचा अर्थ प्रकाशमान. आज आधुनिक खगोलशास्त्रज्ञांनी आणि अंतरिक्षात गेले असे जे लोक स्पेसशिपमधून, त्यांनी आता निश्चितपणे सांगितलंय की पृथ्वीच्या बाहेर वातावरणाचा टप्पा सोडला की अंधारच अंधार असतो, सूर्य असतो पण अंधार असतो, पण पृथ्वीच्या वातावरणात पहिल्या थरात शिरल्याबरोबर सगळीकडे प्रकाश दिसतो. हा जो पहिला थर पृथ्वीच्या वातावरणाचा तो म्हणजे द्यूलोक. आणि म्हणून वेदामध्ये द्यावा पृथ्वी जोडीच येते. पृथ्वी असेल तर द्यूलोक असणार, द्यूलोक असेल तर पृथ्वी असणार, तो द्यूलोक. त्याच्या पलीकडे जे पसरले त्याला महरलोक असं नाव दिलं याने. मग इथपर्यंत यांची उडी गेली होती. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरचा जो प्रदेश म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या आतलं आवार म्हणजे महरलोक, इथपर्यंत तैत्तिरीय उपनिषद खाली गेले होते. त्याच्या पुढे मग आणखीन प्रगती झाली. मग आपल्या सूर्यमालेच्या बाहेर म्हणजे आकाशगंगेमधलं जे वातावरण आहे ते, त्याच्या बाहेर काय, त्याच्या बाहेर काय, ते शोधत गेले आणि मग ते सप्तलोक निर्माण झाले. भू भुव स्वहा महा जन्हा तपा आणि सत्यम, सत्य म्हणजे ब्रह्म. इथपर्यंत मजल याने गाठली. आणि हे सगळं आजच्या सायन्सचा नीट विचार केला तर हे सगळं बरोबर आहे हे जाणवायला लागतं. आता चंद्राला त्यांनी महत्व दिलं. चंद्र हा ज्योतिर्मय, सगळ्या वस्तू चंद्रामुळे मोठ्या ठरतात असा हा म्हणतोय. अगदी बरोबर आहे. आकाशात सगळ्या ज्योतीच ज्योती आहेत. ज्योती कशाला म्हणायचं? एका विशिष्ट एनर्जीला, शक्तीला ज्योती असं म्हणतात. आपण निरंजनाची ज्योत म्हणतो ती शक्तीच आहे, तशा आकाशातही तशाच दिसतात. पण ह्या सगळ्या कशामुळे मोठ्या ठरतात? चंद्रामुळे. चंद्र नसेल तर आपण बघणारच नाही. म्हणून त्यांनी महत्व दिले चंद्राला की या आकाशातल्या ज्योती म्हणजे तारे चंद्रामुळे मोठे ठरतात. इतकं अचूक त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यावरून दिसतं की आजचं जे शास्त्र आहे तशासारखेच विचार या लोकांनी केलेले होते आणि ते ब्रह्मापर्यंत जाऊन पोचले. त्या ब्रह्मामध्ये चंद्र आणि या सगळ्या ज्योती आहेत, म्हणून त्याचाही त्यांनी विचार केला. आपल्या शरीराच्या आतलाही विचार केला, शरीराच्या आत काय आहे, त्याच्यात हृदय कसं आहे, त्याच्यात हा पुरुष कसा बसलेला असतो, त्यात मनोमय पुरुष कसा आहे, हे सगळं वर्णन या उपनिषदांनी केलेलं आहे. मला वाटतं इथे आपला म्हणजे उपनिषदांचा बराचसा अभ्यास या एका मुंडक उपनिषदावरूनच होतो. अशी 8 उपनिषदं आहेत, ते नंतरच्या व्याख्यान इतर उपनिषद घेईन. तोपर्यंत नमस्कार.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्ती सुधाच्या या कार्यात आपणही भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण

0: श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30
1: श्रोते हो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
2: श्रोते हो संत तुकाराम महाराज यांची अभंग रचना ऐकूयात. संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
2: वदनी कवळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल.
4: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं.
3: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे.
1: श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

श्रोतेहो आताईकुया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातील आठवा श्लोक आपण पाहणार आहोत. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावे, मना सज्जना हेच क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मनुष्यानं असं जीवन जगावं की देहपतनानंतर म्हणजे मृत्यूनंतर देखील त्याची कीर्ती नावलौकिक मागं समाजाकडून गायला जावा, असे समर्थ सांगतात. जीवन आदर्शभूत जगण्यासाठी काय करावं, काय करू नये हे स्पष्टपणे वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. या श्लोकात म्हटलं की मृत्यूनंतर कीर्ती वर्णिली जावी. आता ही कीर्ती दोन प्रकारची असते, एक सत्कीर्ती असते आणि एक अपकीर्ती असते. प्रभू रामचंद्रांचं आपण वर्णन करतो किंवा कीर्ती गातो त्यावेळेला रावणाचा उल्लेख येतो. तथापि रामचंद्रांची कीर्ती ही सत्कीर्ती आहे आणि रावणाची कीर्ती ही अपकीर्ती आहे, ती येथे अभिप्रेत नाही. येथे अभिप्रेत आहे ती सत्कीर्ती. अशी सत्कीर्ती होण्यासाठी अंगी काही सद्गुण आवश्यक असतात. सच्चरित्र, त्याग, परोपकार, कष्टाची तयारी, परहिताविषयी तत्परता, वैराग्य, शांती, कर्तबगारी, औदार्य, पराक्रम, चातुर्य, सहनशीलता, क्षमा, करुणा, थोडक्यात दैवी गुणसंपत्तीने युक्त व्यक्ती असावी आणि त्या गुणांचा उपयोग समाजहितासाठी, देशहितासाठी असाच व्हावा. अशी पण दक्षता घेतली गेली पाहिजे. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा या इषणा म्हणजेच इच्छा, वासना आहेत. त्यापैकी वित्तेषणा, दारेषणा या वैयक्तिक आहेत. प्रपंचासाठी धन हवं म्हणून मनुष्य हव्या त्या मार्गाने पैसे मिळवण्याचा, ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यात लोभ येतो. दारेषणामध्ये पंचविध विषयासंबंधी आसक्ती असते. ती देहधारणेसाठी आवश्यक त्या विषयांचे सेवन करणं हे जरूर आहे, पण त्या विषयाची आसक्ती, त्याचं वारंवार स्मरण नसावं. प्रत्यक्ष विषय सेवन करत असताना देखील भगवंताचं स्मरण असावं. आता राहिली लोकेषणा. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्यावर प्रेम करावं, आपली कीर्ती सर्वांनी गावी, स्तुती करावी, प्रसिद्धी व्हावी, नाव छापून यावं असं वाटून त्या दृष्टीनं प्रयत्न करतात. हे सगळं लोकेषणेत येतं. आपण लोकांच्या हितासाठी धडपड करावी. स्वार्थाकडून परार्थाकडे जावं हे बरोबर आहे, तथापि कीर्ती व्हावी म्हणून आपण कीर्तीच्या मागं धावू नये. आपण स्वतःच्या कल्याणाच्या दृष्टीने, स्वतःची शांती, समाधान, आनंद मिळावा म्हणून समाजहिताची, देशहिताची कर्म अवश्यमेव करावीत. त्यासाठी देहमनबुद्धीच्या पातळीवर तनमनधनानं, निष्काम बुद्धीनं सर्व प्रकारची कर्म जरूर करावीत, पण त्या सत्कर्माच्या फळाची अपेक्षा नसावी. मी कर्म केली असा अहंकार, अहंकर्तृत्व नसावं. परमेश्वर माझ्या देहमनबुद्धीकडून सर्व कर्म करून घेतो, तोच करता आहे, मी नाही, असा सद्भाव अंतःकरणात ठेवून कर्म करीत राहावे. कीर्ती व्हावं म्हणून नाही, थोडक्यात आपण कीर्तीच्या मागे न धावता आपले संपूर्ण जीवन संत सज्जनांना, भगवंताला आवडेल, मानवेल असं घालवत राहावं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, असे जर जमलं तर कीर्ती आपोआप आपल्या मागं येईल. आपण त्याच्याकडे मागं वळून पाहण्याचं कारण नाही. अशी सत्कीर्ती होण्यासाठी काय करायला पाहिजे तेही याच्यात सांगितलं की मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन जसं उगाळलं म्हणजे स्वतः झिजतं पण सर्वांना शीतलता आणि सुगंध देत राहतं. त्याचं फळ काय ह्याचा विचार चंदनाला नसतो, तो त्याचा सहज धर्म असतो. सूर्य जसा जगाला प्रकाश देतो आणि उष्णता देतो पण फळाची कीर्तीची अपेक्षा करत नाही, तसे मनुष्याने आपले जीवन उंच पातळीवर जगून परोपकारार्थ कष्ट व्हावं, फळाकडे दृष्टी ठेवू नये. फळाची अपेक्षा असेल तर त्याचं एकच फळ आहे, सर्व सज्जनांच्या अंतःकरणात आपल्या संतर सत्कर्माने संतोष व्हावा, ते प्रसन्न व्हावेत आणि आपल्याही अंतरात्म्याला समाधान लाभावं. आपल्याला आंतरिक समाधान मिळालं की ते कर्म परमेश्वराला पोचलं असं खुशाल समजावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 17:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया ग दी माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमती टिकेकर यांचा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भगवान श्रीकृष्णांनी सांब या आपल्या पुत्राला सांगितलं असताना त्याने सूर्याची जी काही अशी उपासना केलेली आहे, कठोर अशी साधना केली आहे, आणि त्या साधनेमुळे प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न आहेत, कृपा झाली आहे आणि सांब रोगमुक्त झाला होता. आजही आपण जेव्हा भुवनेश्वरजवळ अथवा जगन्नाथपुरीजवळ कोणार्कला गेलो की असं सांगितलं जातं, तिथं चंद्रभागा नावाची नदी म्हणून सांगितली जाते. त्या चंद्रभागेला वर्षभरातून एकच दिवस पाणी येतं आणि इथं सांब या श्रीकृष्ण पुत्राने उपासना केली होती सूर्याची, असंही तिथं माहिती दिली जाते. दोनही प्रकारे सांगतात की सांब त्याच्यावर तिथं कृपा झाली असंही म्हणतात. दुसरं मत असं आहे की सांबपूर हे पाकिस्तानमध्ये आहे, ज्याचं मुलतान हे नाव आजकाल जे बघायला मिळते. याही ठिकाणी सांबाने उपासना केली असंही सांगितलं जातं. दोन्ही भाग आहे, अर्थात त्याने उपासना केली हे निश्चित आहे, सूर्य उपासना केली आणि कुष्ठरोगातून तो मुक्त झाला. म्हणून त्याने उपासना करत असताना सूर्य सहस्त्र नाम याचा उपयोग केला आहे. भगवान सूर्यनारायणाची 1000 नामांच्या द्वारे तो नित्य स्तुती करत असे, सूर्याला अर्घ्यदान, सूर्याचं त्रिकाल दर्शन आणि अखंड सूर्य चिंतन करता करता तो रोगमुक्त झाला होता. म्हणून अनेक असे दाखले आहेत. या द्विजाला सुद्धा शंखमुनींनी सांगितलं, वशिष्ठांना सांबाने आपला हा पूर्व वृत्तांत सांगितला, तोच विषय सुमंत ऋषी राजा शतानिकाला सांगताय. आणखी म्हटलंय की भगवान सूर्याची पूजा करत असताना अर्घ्य आणि पुष्प दोन उपचार हे अतिशय श्रेष्ठ आहेत. जसं अर्घ्य देणं आहे, तद्वत भगवान सूर्यनारायणाला कुठलं पुष्प अर्पण केल्याने काय फलप्राप्ती होते याचाही विचार मांडलाय. कुठलं पुष्प अर्पण केल्याने, मल्लिका पुष्प सूर्याला अर्पण केलं तर उत्तम प्रकारचे भोग प्राप्त होतात. मल्लिका पुष्प जे आहे ते सूर्याला अर्पण केलं तर उत्तम प्रकारचे भोग प्राप्त होतात. पांढऱ्या रंगाचं कमळ सूर्याला अर्पण केलं तर सौभाग्य प्राप्त होत. त्यानंतर कूटज पुष्प आहे ते अक्ष ऐश्वर प्रदान करतं. मंदार पुष्प जर सूर्याला अर्पण केलं तर कुष्ठरोगाचं निवारण होत. त्याचप्रमाणे बिल्व पत्र अर्पण केलं तर विपुल संपत्ती प्राप्त होते. मंदार पुष्पांची माला अर्पण केली तर सर्व कामनांची पूर्तता होते. बकुल पुष्प अर्पण केलं तर त्याला रूपवती कन्या प्राप्त होते. पलाश पुष्प अर्पण केलं, पळसाचं फूल, तर त्याला अरिष्ट शांती त्याच्याकडे त्याचा लाभ होतो. अगस्त्य पुष्पाने सूर्यानुग्रह आहे आणि सगळ्यात प्रिय असणारं फूल भगवान सूर्यनारायणाला ते म्हणजे करवीर पुष्प, कणेरीचं पुष्प आहे. त्याच्यानुसार नित्य हे फूल वाहिल्याने त्याला सूर्यानुचर होण्याचा तो लाभ जो होतो, सूर्यानुचर सूर्यलोकामध्ये किंवा सूर्यकृपा होऊन सूर्य अनुचर होण्याचं भाग्य प्राप्त होत. आणि 1000 कमलपुष्प जो नित्य सूर्याला अर्पण करतो त्याला तर अखंड सूर्यलोकाची प्राप्ती होते. त्याचबरोबर जो सूर्य मंदिर निर्माण करतो तो 18 प्रकारच्या कुष्ठरोगातून सुद्धा मुक्त होतो. कोणी सूर्य मंदिराचं लेपन करणं, मार्जन करणं, सुशोभीकरण करणं एवढंच नव्हे तर सूर्य मंदिरामध्ये घृतदीप, तुपाचा दीप प्रज्वलित करणाऱ्याला कधीही नेत्र रोग होत नाही सूर्य मंदिरा, कारण सूर्य ही नेत्रांची शक्ती आहे, नेत्रांची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. यावरती आता अनेक ठिकाणी ती मान्यता किंवा त्याचं महत्व पटलेले आहे की उगवत्या सूर्याचं दर्शन घेतल्याने अनेक लोकांच्या डोळ्याचे नंबर सुद्धा बदललेत. सूर्य दर्शनाचा हा लाभ जो आहे, म्हणून सूर्य मंदिरात घृतदीप प्रज्वलित करण्याने सुद्धा नेत्ररोगांचं निवारण आहे. सूर्य मंदिरात तैलदीप प्रज्वलित करण्याने सौभाग्य प्राप्तीचाही विषय आहे.
या ठिकाणी सांगितलेला आहे. याबरोबर एक दुसरा मुद्दा जो मांडला, जी व्यक्ती या व्रतकालामध्ये सूर्याचं चिंतन करत असते आणि सूर्याचं चिंतन करता करता जेव्हा रात्री निद्राधीन होते तेव्हा रात्री जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांची फलं काय असतात हे सुद्धा सांगितलं. सूर्य भक्त आहे, सूर्य उपासक आहे, सूर्य व्रत वैकल्य करत आहे आणि हे करताना रात्री त्याला जे स्वप्न प्राप्त होतात त्या स्वप्नांची फलश्रुती काय आहे ते पण सांगितलं. जेव्हा स्वप्नात तो रात्री गाय बघितली, गायीचा आवाज ऐकला किंवा बासरीचा सूर ऐकला, कमलपुष्पाचं दर्शन झालं किंवा स्वप्नात त्याला आरसा दिसला, तलवार वगैरे दिसली आहे, तरीसुद्धा त्याला ऐश्वर प्राप्ती होते. स्वप्नात हे दर्शन झाल्यावर सुद्धा ऐश्वर प्राप्ती होते. स्वप्नात ज्याने सोन्याच्या अर्थात स्वप्नात बघायला काय हरकत आहे, सोन्याच्या भांड्यात खीर खाल्ली आहे, सोन्याच्या पात्रात अथवा चांदीच्या पात्रात तो खीर भक्षण करतोय, असं ज्याला स्वप्नात दर्शन होतो त्याला प्रत्यक्षामध्ये बलप्राप्ती होते. प्रत्यक्षामध्ये बलप्राप्ती होते. स्वप्नात ज्याने वादविवाद अर्थात ही सूर्य उपासना करत असतानाची गोष्ट आहे, एरवीचं नाही म्हटलंय, जो सूर्य उपासना करत आहे तेव्हाची गोष्ट सांगितली. स्वप्नात ज्याने वादविवाद बघितले आहेत किंवा आपल्याला विजय प्राप्त झाला असं जे दिसतंय त्यालाही प्रत्यक्षामध्ये सुख प्राप्त होत आहे. स्वप्नामध्ये ज्याने अग्निपान केलेलं आहे असं चित्र आहे त्याला प्रत्यक्षामध्ये जठराग्नीची वृद्धी होते, जठराग्नी त्याचा प्रज्वलित होतो. स्वप्नामध्ये ज्याला देवता गुरु वृद्ध आचार्य तपस्वी अशा कोणी लोकांनी येऊन काही शब्द उच्चार केला, काही सांगितलं समजा स्वप्नामध्ये, तर ते सत्यात उतरतं. उपासना करत असताना अशी एखादी महनीय विभूती, मग ते तपस्वी असो किंवा साधुसंत असो, देवता असो, आचार्य असो, गुरु असो, यद्यत वदंती तत्सर्वं सत्यमेव हि निर्दिशेत, ते स्वप्नात जे काही सांगतील ते सत्य होतं. सूर्य उपासना करत असताना स्वप्नामध्ये जर त्याला शिरच्छेद झाला, बेड्या पडल्या हातामध्ये अथवा काही जखम झाली तरी सुद्धा त्याला तो संकेत असा आहे की याला राज्य प्राप्त होणार आहे. जे विरुद्ध घडलं तरी राज्य प्राप्त होण्याचा संकेत यामध्ये आहे. स्वप्नामध्ये ग्रह किंवा उल्कापात त्याला दिसलेत किंवा पर्वतांचा उच्छेद झालेला आहे असं काहीतरी दिसलं, नद्यांमध्ये महापूर दिसलेत किंवा वृक्षच उन्मळून पडलेले आहेत असंही जरी त्याला काही दिसलं तरीसुद्धा त्याला ऐश्वर प्राप्त होणार आहे असं त्याचं चिन्ह आहे. हे स्वप्नातले विषय या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही गोष्ट सत्य आहे, तीनही अवस्था आहे. जो अध्यात्माचं चिंतन करतो त्याला या तीनही गोष्टी मानाव्या लागतात. ज्या तीन तीन तीन गोष्टी सर्वत्र भगवंताने सांगितल्या आहेत, जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला सत्व रजतम या तीन गोष्टी मानाव्या लागतात. जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला तीनही काळ मानावे लागतात, भूत भविष्य वर्तमान तीनही काळ आहे. जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला तीनही प्रकार मानावे लागतात की देव आहेत, भूत आहेत आणि राक्षसही आहेत, हाही त्याला विषय मानावाच लागतो. जो अध्यात्माचं चिंतन करतो त्याला याप्रमाणे तीन अवस्थाही मानाव्या लागतात की जागृत स्वप्न आणि सुषुप्ती, या तीनही अवस्था आहेत. ज्या अर्थी जागृत अवस्था आहे त्या अर्थी स्वप्न अवस्था आहे आणि स्वप्न अवस्था जागृत अवस्थेतल्याही गोष्टी जशा त्याला खऱ्या अथवा खोट्या जशा दोन्ही अनुभवाला येतात तशाच स्वप्नातल्याही गोष्टी खऱ्या आणि खोट्या अनुभवाला येतात. ज्याचा अर्थ सगळी स्वप्न सत्य होतात असंही नाही आणि सगळी स्वप्न असत्य होतात असंही नाही.
आणि जागा असताना पाहिलेले सुद्धा सगळी स्वप्न खरी होतात असंही नाही आणि सगळी खरी होत नाही असंही नाही. त्यामुळे खरं होणं अथवा खोटं होणं हे त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. पण त्याला या गोष्टीचा संकेत मात्र मिळतो. संकेत शब्द या ठिकाणी वापरलाय, संकेत मिळतो. या ठिकाणी भगवान सूर्यनारायणचं एक सुंदरसं स्तोत्र सांगितलं, अतिशय सुंदर स्तुती आहे. छोटंसं असं स्तोत्र आहे. ब्रह्मदेवाने स्वतः याज्ञवल्क्यांच्या प्रार्थनेनुसार हे सूर्यस्तोत्र सांगितलंय. या स्तोत्राचं चिंतन केल्याशिवाय पुढे जाणं योग्य वाटत नाही. पहिला श्लोक यातला आहे की नम सूर्याय नित्याय रवये अर्काय भानवे भास्कराय मतंगाय मार्तंडाय विवस्वते. सगळी नामच आहेत, सूर्याची ही सगळी नाम आहे. नम सूर्याय नित्याय रवये अर्काय भानवे भास्कराय मतंगाय मार्तंडाय विवस्वते. तो मारितम अंडम म्हणून मारतंड आहे, तसा तो सृष्टीत प्रजेचं रक्षण पोषण करणारा विवस्वान आहे, कल्याणकारी आहे, म्हणून त्याचं नाव मित्र आहे. मित्र या शब्दाचा खरा अर्थ आहे की जगाचं कल्याण करणारा आहे तो, जगत कल्याणकारी आहे, म्हणून सूर्याचं नाम आहे मित्र. मित्र शब्द म्हटला की केवळ हितकारी हा विषय आपल्या ठिकाणी येतो, पण हित याचा अर्थ आहे कल्याण. हित या शब्दाचा खरा अर्थ आहे कल्याण. हित म्हणजे स्वार्थ नाही, हित म्हणजे कल्याण आहे. आणि हित या शब्दाचा अर्थ कल्याण नसता तर तो आपल्याला इतर ठिकाणी कुठेही वापरलेला दिसला असता, पण हित हा शब्द विशिष्ट ठिकाणीच वापरला जातो. जसं म्हटलं की लोपले ज्ञान जगी हित नेण ती कोणी, की आपलं परमकल्याण कशामध्ये आहे हे सामान्य माणसाला कळत नाही. स्वार्थ सगळ्यांना कळतो पण कल्याण कशात आहे हे कळत नाही, ते सांगण्यासाठी संत येतात. म्हणून हा मित्र सुद्धा जो आहे तो कल्याणकारक आहे. तेजस्विता असल्यामुळे तो भास्कर आहे. तो आदित्य आहे, आदितेज आहे किंवा आदित्यपुत्र सुद्धा आहे, म्हणून आदित्य त्याचं नाम आहे. त्याचबरोबर ज्याच्यामुळे दिवस ही स्थिती आहे तो देवांचाही देव म्हटला, देवांपेक्षाही ज्याचं अति दिव्य तेज आहे तो दिवाकर आहे. नंतर ही प्रार्थना केली आहे की नमो धात्रे विधात्रे च आर्यमणे वरुणाय च पूष्णे भगाय मित्राय पर्जन्याय अंशवे नमः. 12 ही सूर्यांची नावं आहेत.

आणि तो इंद्र म्हणजे नेतृत्व आहे. इंद्र ही शक्ती जी आहे ते नेतृत्व शक्ती आहे. इंद्रपद हे सहजासहजी प्राप्त होत नाही, नेतृत्व हे सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणून इंद्र हे नेतृत्व आहे. त्या देवराजपद हे कार्य त्याच्याकडे आहे, देवराज स्वरूपात आहे. दुसरा जो धाता नावाचा सूर्य आहे तो प्रजापती म्हणून आहे. सृष्टीची रचना जिथं जिथं जे निर्माण होण्याची आवश्यकता आहे ते ते ज्याच्यामुळे निर्माण होतं तो धाता आहे. नंतर पर्जन्य नामक जो सूर्य आहे तो आपल्या किरणातून अमृतवृष्टीच जणू करतो, अमृतवृष्टी करतो, असा हा पर्जन्य नामक सूर्य आहे. चौथा पुषा नामाचा जो नामक जो सूर्य आहे तो पोषण करणारा आहे, निर्माण करणाराही आहे आणि पोषण करणाराही तो सूर्य आहे. साहजिक आहे, सूर्याच्याच निमित्ताने अंकुर निर्माण होतोय. तो अंकुर हळूहळू वाढतो, पुढे त्याच रोपट्यामध्ये त्याच वृक्षामध्ये बीज तयार होतं. इथपर्यंत जे आहे विज्ञान सुद्धा मान्य करतंय की वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात. हे जसं आहे तो सूर्य हा पोषण करणारा आहे. नंतर सूर्य जो त्वष्टा नामक सूर्य आहे तो वनस्पतींमध्ये औषधी रसायन निर्माण करणार आहे. त्वष्टा नामक सूर्य आहे, वनस्पतींमध्ये औषधी निर्माण करणार आहे. जसं चंद्राच्या निमित्ताने सुद्धा वनस्पती वाढतात तसं सूर्याच्याही निमित्ताने वनस्पती, शुक्ल पक्षात लावलेली वनस्पती आणि कृष्ण पक्षात लावलेली वनस्पती. तर शुक्ल पक्षात लावलेलं रोप हे जे आहे ते जरा जास्त जोमाने वाढतं कृष्ण पक्षात लावलेल्या रोपापेक्षा. आजही शेतकरी मंडळी शेतामध्ये पेरणी करत असताना त्यांचे शब्द असतात, पेरणी केली कशी केली, सूर्याखाली केली. शब्द असतात सूर्याखाली पेरणी केली म्हणजे सूर्याची जशी गती आहे ज्या दिशेला उगवतो आणि मावळतो तसे ते वाफे किंवा ते निर्माण करतात आणि त्याप्रमाणे पेरणी करतात. दक्षिणोत्तर सहसा निर्माण करत नाही, पूर्व पश्चिम पेरणी करताना शेतकरी सुद्धा हे विज्ञान जाणतोय आणि पूर्व पश्चिम ज्याने पेरणी केली त्याचं उत्पन्न जास्त वाढतं दक्षिणोत्तर करण्यापेक्षा सुद्धा. दक्षिणोत्तर केली तर तेवढा लाभ होत नाही, उत्पन्नामध्ये फरक पडतो याचेही निरीक्षण आहे शेतीच्या संदर्भात सुद्धा. म्हणून त्वष्ट्याच्या निमित्ताने किंवा त्वष्टा नामक जो सूर्य आहे तो वनस्पतीमध्ये औषधी अन्न रसायन निर्माण करतो. अर्यमा नामक जो सूर्य आहे तो प्रजा रक्षण करणार आहे, अर्यमा नामक सूर्य. नाहीतर अर्यमा म्हणजे काय आहे, तर अर्यमा जसं सूर्याचंही नाम आहे तसं अर्यमा पितरांमध्ये सुद्धा आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात पितृणाम अहम अर्यमा, पितृणाम अहम अर्यमा, अर्यमा ही माझी विभूती आहे पितरांमध्ये. तसं त्वष्टा हे नाम सुद्धा विष्णू सहस्र नामामध्ये आहे. त्वष्टा अर्थात त्वष्टा म्हणजे थोडक्यात म्हटलं तर सुतार तासणारा, असा त्याचा विष्णू सहस्रनामामधला अर्थ आहे. त्वष्टा म्हणजे तो तासून त्याला बारीक करतोय, आकार देतोय. तसं सृष्टीला आकार देणारा सुद्धा तो त्वष्टा आहे परमात्मा, त्याचं नाम आहे त्वष्टा. अर्यमा म्हणजे प्रजा रक्षण करणारा. तसंच भग नामक जो सूर्य आहे तो पृथ्वीच्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचं पोषण करणार आहे. पृथ्वी तत्वालाही पोषण करण्याची आवश्यकता आहे, कारण पृथ्वी जरी असली तरी पृथ्वीला पृथ्वीपण प्राप्त होण्यासाठी तिच्यामध्ये असणारा जो स्थायी स्वरूप तिला नित्य राहण्यासाठी मदत करणारा आहे तोही सूर्य आहे, पृथ्वीचं स्थायी स्वरूप नीट राहण्यासाठी. आणि हे जर नसतं तर हे साधारण प्रसंगावरून लक्षात येतं की पाऊस पडलाय आणि जिथं चिखल झालेला आहे, आता हा चिखल शेवटी वाळवण्याचं सुकवण्याचं काम कोण करणार, सूर्यच करतो. म्हणजे पृथ्वीचं पृथ्वी पण टिकवण्यासाठी स्थायी स्वरूप टिकवण्यासाठी सगळ्या

0: महत्त्वाचा वाटा तो सूर्याचा आहे. या साध्या छोट्या घटनेवरून लक्षात येतं की या मोठ्या पृथ्वीचा हा आकार तिचं पृथ्वी पण टिकवण्यासाठी कारणीभूत आहे सूर्य. त्यानंतर विवस्वान नावाचा जो आठवा सूर्य आहे तो अग्निस्वरूप आहे, अग्निस्वरूप आहे, तो अन्न पचन करवणारा सुद्धा आहे. त्याच्याच कृपेने अशी आतला जो जठराग्नी आहे तो प्रज्वलित होतो आणि अन्न पचन होतो. विवस्वान नामक सूर्यामुळे उदरात गेलेलं अग्नी जे अन्न आहे ते जठराग्नी प्रज्वलित होऊन त्यात पचन होतो. नंतर अंशु नामक जो सूर्य आहे तो चंद्राचं तेज निर्माण करणार आहे, चंद्राला तेज देणारा. म्हणजे इथंही तोच सिद्धांत आहे की चंद्र हा परप्रकाशी आहे, चंद्राला सूर्यापासून तेज प्राप्त होतं, म्हणून अंशु नामक सूर्य चंद्राला तेज प्रदान करणार आहे. तसं विष्णू नामक जो सूर्य आहे दहावा, तो विश्वामध्ये जे दैत्य प्रवृत्ती निर्माण होते ती दैत्य प्रवृत्ती संपवणार आहे. दैत्य प्रवृत्तीचा उच्छेदक हा विष्णू नामक सूर्य आहे. वरुण नामक अकरावा सूर्य जो आहे तो जीवनदायक आहे, जीवन प्रदान करणार आहे, समुद्रात निवास करणं आणि असा हा वरुण नामक सूर्य आहे. आणि मित्र म्हणजे बारावा जो आहे तो जगत कल्याण करणारा असा हा सूर्य आहे. म्हणून या ठिकाणी सूर्याची ही विविध नावं किंवा बारा नामं जी सांगितली, बारा कार्यही सांगितली. सूर्याची अनेक अजूनही नामं आहेत. पुरुष हे सूर्याचं नाम आहे, हिरण्यगर्भ हे सूर्याचं नाम आहे, अथवा दिवाकर हे नाम आहे, स्वयंभू हे नाम सूर्याचं आहे. पुरुष हे नाम आहे की पुर म्हणजे शरीर आणि त्यामध्ये शयन करणारा म्हणजे पुरुष. पुरुष शब्दाचा अर्थ आहे, नामाचा अर्थ आहे की पुर म्हणजे शरीर आणि त्यात शयन करणारा तो पुरुष. तसंच जो काही अपूर्व असा आहे, अद्भुत असा आहे, स्वतःच तेज त्याच्या ठिकाणी आहे, जो स्वसंवेद्य आहे म्हणून तो स्वयंभू आहे. त्याला दुसरं कोणी तेज देण्याची, तेजस्वी करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या तेजाने इतर तेजस्वी होतील, पण तेज जे आहे ते त्याच्या ठिकाणी स्वयंभू आहे, म्हणून त्याचं नाव आहे स्वयंभू. तसंच जो निर्माण झाला तेव्हाच हिरण्यमय असं अंड स्वरूपात आहे, म्हणून त्याला हिरण्य गर्भ असंही म्हटलेलं आहे. सोनेरी असं अंड निर्माण झालं, तो देवतांचाही देव म्हणून दिवाकर. अशा प्रकारची ही विविध नामं सूर्याच्या संदर्भात जे बघायला मिळतात, सूर्याच्याच निमित्ताने कालाचे सूक्ष्म विभागही होतात आणि कालाचे मोठेही विभाग सूर्याच्या निमित्ताने होतात. सूर्याच्या संदर्भातल्या या वेगवेगळ्या ज्या कथा या ठिकाणी आहेत, महात्म्य ज्या आहेत. पुढे एक संवाद सांगितला, एक कथा सांगितली की सूर्य महात्म्याचं श्रवण केल्याचा लाभ काय. एक वैश्य आणि दुसरा एक ब्राह्मण असा दोघांचा एक कथाभाग या ठिकाणी मांडला आहे. तो ब्रह्मदेवाच्या आणि कार्तिकेय यांच्या संवादातून तो सांगितलेला आहे. सुमंत ऋषी सांगतायत की ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांच्यात झालेला संवाद मी सांगतो, सूर्य महात्म्या संदर्भातच आहे. कार्तिकेयाने म्हटलं ब्रह्मदेवाला की मी सूर्य लोकाला गेलेला असताना एक विशेष असं दृश्य बघितलं, विलक्षण दृश्य बघितलं. हे दृश्य बघून सुद्धा मला मोठं आश्चर्य वाटलं. ते दृश्य त्याचा अर्धबोध जेव्हा झाला आणि ते ब्रह्मदेवालाही त्याचं कारण विचारत आहे, ब्रह्मदेवाने त्या प्रसंगासंदर्भात सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा त्या दिव्य विमानामध्ये बसून सूर्यलोकामध्ये त्याचं आगमन झालं तेव्हा सूर्यनारायण स्वतःच्या सिंहासनावरून उठलेत आणि त्या व्यक्तीला त्या सिंहासनावर विराजमान केलं. एवढा मान दिला, एवढा दर्जा त्याला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? स्वतः हात धरून सूर्यनारायण त्याला त्या आसनावर बसवत आहे. काय असेल त्या व्यक्तीचं सामर्थ्य, काय केलं असेल सत्कर्म त्याने त्यावेळेला, त्याचं जो वृत्तांत या ठिकाणी सांगितला.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। एक वाईकर भटजी स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटाला आला आणि त्याने स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याला परमसंतोष झाला। त्याने मनाशी ठरवलं की काही दिवस अक्कलकोटात राहून स्वामींचा नित्य सहवास प्रत्यक्ष अनुभवायचा, रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचं। एके दिवशी दुपारी तो वाईकर भटजी स्वामींच्या दर्शनाला आला आणि स्वामींच्या चरणांशी बसला। स्वामींनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि म्हटले, तुला काही विचारायचं आहे का? तुझ्या मनात जे काही आहे ते खुशाल विचार। वाईकर भटजीला आश्चर्याचा धक्काच बसला। स्वामींनी आपल्या मनातली खळबळ कशी काय ओळखली हे त्याचं त्यालाच कळेना। वाईकर भटजीने हात जोडले आणि स्वामींना तो सांगू लागला, वाईला एक ब्राह्मण मजकडे अनुष्ठानासाठी आला होता। समाप्ती झाल्यानंतर त्याने 21 ब्राह्मणांना भोजन घालायचं ठरवलं। आपण श्री दत्तात्रेयाचे परमभक्त आहोत असं सांगितलं, परंतु त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते। तो म्हणाला, माझी हुंडी 1-2 दिवसात वटेल, मला थोडे पैसे द्या। मी त्याला पैसे दिले, त्याने ब्राह्मण भोजन घातलं आणि त्याच रात्री तो गायब झाला, माझे पैसे बुडाले। स्वामी, त्याने श्री दत्तात्रेयाचं म्हणजे आपलंच नाव घेतलं ना, मग मला माझे पैसे परत मिळायला नकोत का? स्वामींनी त्या वाईकर भटजीकडे पाहिलं आणि सांगितलं, तो पळून गेलेला ब्राह्मण गर्दीत दर्शनाला उभा आहे। वाईकर भटजी त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याचा हात त्याने धरला, त्याला अद्वा तद्वा बोलू लागला। हे सारं स्वामींच्या समोर चाललं होतं। ब्राह्मणाने आपली चूक स्वामींसमोर कबूल केली, भटजीचे पैसे परत केले। वाईकर भटजीला आनंद झाला। तो महाराजांना म्हणाला, स्वामी, आपल्या कृपेने माझे पैसे परत मिळाले, मी आता काय करायचं ह्याची आज्ञा द्यावी। स्वामींच्या लक्षात आलं की हा काही शुद्ध भक्तीने आपल्यापाशी आला नाही, केवळ त्याने श्री दत्तात्रेयांचं नाव घेतलं म्हणून स्वामींनी तो चमत्कार केला होता, जणू ऋणातून मुक्तता केली। ते म्हणाले, आल्या वाटेने निघून जा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, परमेश्वराकडे आपलं एखादं काम व्हावं म्हणून साकडं घालू नये, कारण परमेश्वराला ते ठाऊकच असतं। आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी, त्याचं नित्य दर्शन घ्यावं। परमेश्वर ते काम स्वतःहून करतो ह्यावर अढळ श्रद्धा ठेवावी, कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये, त्याचा परिणाम चांगला होत नाही। परमेश्वर तुमचं काम करतो, परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता। एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता, हे तुमच्या लक्षात यायला नको का?

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे